नमस्कार योगा आणि खूप खूप स्वागत. तुम्ही ट्यून केला 233° एक मीटर मिळा 1287 किलो हर्ट्स मिळण्यास आकाशवाणी पुणजिकेतनाचं हो माथे चॅनल. आजवार रविवार भारतीय सौर 27 आषाढ शके 1948 मेज तारीख 19 जुलै 2026 सकाळची 5 वरां जाऊन 55 मिनटां 35 सेकंद जातात. समेज त्याकृप्यांक येवकार देऊन आयच्या दिसा जावपी प्रसारित तसेच सहक्षेपीत कार्यावळीक आता आमी सुरुवात करतात. सुप्रभात.

नित्या समय के लिए उठा उठा गले रही तेज बरबर सुख सुर खींचे नित्य समय के लिए जॉर्ज कोयलो यांच्या आवाजात शिरले. सोळा जाऊन 24:50 जातात. कार्यक्रम अशी पुढे उरूया विना यांच्या आवाजाने ऐकूया पुढले गीत.

आणि म्हणे शरणागाव आम्ही पाहत येतात विचार किरणापर्यंत मी ऐकताले तर आमचा आधार भक्ती संगीताची ही कार्यवळ या क्षणा चालू असा. आशा भोसले यांनी मोहम्मद रफी यांच्या नित्याचं आवाजान तुम्ही ऐकले गीत ऐकूया. फुडले गीत लता मंगेशकर यांचा आवाज.

नमस्कार, आम अक्षता युवासात काय मुखेल खबरो. गोयचो चित्रपट निर्मातो आदित्य सुहास जांबळे हांका 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारान आर्टिकल 370 सिनेमा खातीर उत्कृष्ट फिचर फिल्म पुरस्कार फावो जाला. हो पुरस्कार फावो जाल्ल्या खातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत तशेंच भारतीय आनी गोंय सिनेम मळावेल्या मानेस्तांनी आदित्य जांबळे हांका परबीं भेटयल्या. प्रधानमंत्री फसल बिमा येवजणे खाला मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव भोपाळ जिल्ह्यातल्या जगदीशपूर हांगाच्या 10,54,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यान थेट 1,460 कोटी रुपया परस चड रक्कम हस्तांतरीत करतले. फाल्यां सुरू जावपी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पयली सरकारान आयज सर्वपक्षीय बसका आपयल्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईन 10व्या वर्गाचे दुसरे मंडळ परिक्षेचे निकाल जाहीर केल्यात. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी एस्टोनियाक अधिकृत भेटी वेळार टॅलिनांतल्या भारत एस्टोनिया वेवसायांत माचयेंत मार्गदर्शन करून वेपार गुंतवणूक आनी तंत्रगिन्यानांत खोलायेन सहकार्याचो उलो मारला. शुक्रार राती उसरा गुन्हे शाखेन सोन्याची तस्करी करपी केरळांतल्या 2 जाणांक अटक करून सुमार 1.3 किलो लिक्विड गोल्ड जप्त केलें. निती आयोगाच्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 म्हळ्यार गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक ह्या अहवालान गोंयांक भारतांतल्या 36 राज्य आनी केंद्रशासित प्रदेशां मदीं 4थो क्रमांक मेळ्ळा. गोवा जनविश्वास कायदो 2026 चालीक लागल्या उपरांत गोंयांत विस्वासाचेर आदारिल्ली शासन वेवस्था घटमूट करपाचे दिकेन म्हत्वाचें पावल उबारलां. फिफा विश्वकरण 2026 सर्तीन काल राती मियामी स्टेडियम

0: 19 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच खास अश्यो घटना नोंद करता. 19 जुलय 1927 हे दिसा जल्मल्ले थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी मंगल पांडे. ब्रिटीश सरकारा विरुद्ध क्रांतीचे पयले पावल उखलपी हो क्रांतिकारक मंगल पांडे. इतिहासान ताचे नाव भांगराच्या अक्षरांनी बरोवचे असो क्रांतिकारक इतिहास ताच्या नावार आसा. ताणें केल्ल्या विद्रोहा खातीरच स्वातंत्र्य लढ्याची सुरवात 1857 वर्सा जाली. 29 मार्च 1857 हे दिसा ब्रिटीश सरकारा विरुद्ध कोलकात्यातल्या बराकपूर हांगा एका अधिकाऱ्याचेर हल्लो करीत ताणें क्रांतीच्या लढ्याची मशाल पेटयली. आयज ताची जयंती. भारत सरकारान आयचे दिसा 1969 वर्सा एक व्हड निर्णय घेतलो, तो म्हळ्यार भारतातल्या 14 व्हडल्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले. आयचोच तो इतिहासीक दीस. आयचेच दिसा 1969 वर्सा नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन आल्ड्रीन तशेंच मायकल कॉलिन्स ह्या अंतराळवीरांसयत एपोलो 11 हे अंतराळ यान चंद्राच्या कक्षेंत पावले. 1993 वर्सा गांवगिऱ्या वाठारांतल्या बायलांक तांचे जीण सुधारपा खातीर केल्ल्या कार्या खातीर डॉ बानू कोयाजी हांकां समाज सेवे खातीरचो रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर जालो. तर 19 जुलय 1980 हे दिसा रशियाची राजधानी मॉस्को हांगा 22व्या ऑलिंपिक सर्तीक सुरवात जाली. 2005 वर्सा आयचेच दिसा भारताचे तेन्नाचे पंतप्रधान मनमोहन सिंग हांणी अमेरिकेच्या काँग्रेसीक संबोधित केले. आयज जल्मल्ले नामनेचे भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत विष्णू नारळीकर, तांचो जल्म 19 जुलय 1938 हे दिसा कोल्हापुरांत जालो. पुणे विद्यापीठान आयुका या संशोधन संस्थेची उभारणी ताणी केली. 1962 वर्सा कॅम्ब्रिज विद्यापीठातल्यान ताणी पीएचडी केली. खगोलशास्त्र, भौतिकीशास्त्र अशा अनेक विषयांचेर संशोधनात्मक निबंध आणि लेख ताणी बरयले. सोप्या भाषेन कळची अशी व्याख्याना ताणी दिली. ल्हान भुरग्यांमदी विज्ञानीक दृष्टिकोन ताणी निर्माण केलो. तांच्या ह्या म्हान कार्याची नोंद घेवन भारत सरकारान पद्मभूषण भेटोवन तांचो सन्मान केला. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 19 जुलय.
1: दिन विशेष.

नित्यासभे पळयले कितलो खास 19 जुलय दिन विशेष ह्या वळीन शुभप्रभात ह्या कार्यावळीचे अंतर्गत तुम्ही ऐकतात. ही कार्यावळ फुडे व्हरता असताना ऐकूया एक सुंदरशे फिल्मातले गीत दिल का रिश्ता.

तर नित्यस्तु मेकले दिलका रिश्ता हे गीत शुभ प्रभात हेकर रवींद तुम्ही ऐकतात वचूया फुडे लोना आणि आबे यांच्या आवाजाने सांग सांग पारख्या.

0: Antes de Michael sang sang par kya hai git to mai kada shubh prabhat hi kare var tumi tunin kala 233 ansh 1 meter mhane 1287 kilohertz mhane va sakashvani punj kendra cho ho made channel tumi ek bagra va 7:25 mintan che studio tlan kokhnin pradeshik khabro taje puni ghyuya ek lan so viso
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
2: वेव्स
3: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीने वळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन

लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 मिनिटांचेर आकाशवाणी पणजी केंद्रात.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलय 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: तुम्ही ट्युनिंग केला 233.1 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्स म्हणजे आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल. तुम्ही ऐकताय तर शुभ प्रभात ही कार्यवळ. मग वेळ झाला असा 7:25 ऐकूया स्टुडिओतल्यान कोकणीन प्रादेशिक खबरो. ताज्या उपरांत शुभ प्रभात ही कार्यवळ चालू आसतली.
2: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बुडके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोयचो चित्रपट निर्मातो आदित्य सुहास जांबळे हांकां 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारान आर्टिकल 370 सिनेमा खातीर उत्कृष्ट फिचर फिल्म पुरस्कार फावो जाला. हो पुरस्कार फावो जाल्ल्या खातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत तशेंच भारतीय आनी गोंय सिनेमळावेल्या मानेस्तांनी आदित्य जांबळे हांकां परबीं भेटयल्या. आर्टिकल 370 हो एक राजकीय एक्शन थ्रिलर चित्रपट आसा जो 2019 भारतीय संविधानातल्यान कलम 370 रद्द केल्ल्या इतिहासीक घटनेवर प्रेरीत आसा. निती आयोगाच्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 म्हळ्यार गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक ह्या अहवालान गोंयाक भारतांतल्या 36 राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांमदीं 4थो क्रमांक मेळ्ळा. गोंयाक एकूण 53.1 गूण मेळ्यात जाल्यार 7 शहर राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांमदीं पयलो क्रमांक मेळ्ळा. देशांत 50 चड गूण मेळ्ळा. फकत 5 टॉप पर्फॉर्मन्स राज्यांमदले गोंय एकमेव राज्य आसा. नियामक सुलभतेच्या म्हळ्यार रेग्युलेटरी इज विभागान गोंयांत सगळ्यांत चड 71 गूण मेळ्ळा. ताचे फाटल्यान संस्थात्मक वातावरणान 66%, अर्थीक आरोग्यान 61% आनी पायाभूत सुविधा आनी संसाधनान 53% गूण मेळ्ळे. 8 विभागा पैकी 7 विभागान गोंयची कामगिरी राष्ट्रीय सरासरी परस चड आसा. कौशल्य विकास आनी आरोग्याचेर GSDP हाच्या प्रमाणान सगळ्यांत चड खर्च करपी राज्य म्हणूनय गोंयची नोंद जाल्या. उच्च शिक्षणान सुमार 25% विद्यार्थी स्टेम अभ्यासक्रमांत आसा आनी स्टेम प्रवेश आनी वेवसायीक प्रशिक्षण क्षमतेच्या बाबतींत गोंय आपल्या वर्गांत पयल्या क्रमांकाचेर आसा. गोंयची 2 आंतरराष्ट्रीय विमानतळां भारताच्या एकूण विमानतळ क्षमते परस सुमार 3% वांटो उखलतात. तशेंच राज्याच्या बंदराची क्षमता राष्ट्रीय क्षमतेच्या सुमार 3% आसा. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वाखाला गोंय सरकारान पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, नियामक सुलभता, संपर्क वेवस्था आनी स्वच्छ उर्जेचेर भर दिलो. निती आयोगान दिल्लो हो मान राज्य सरकाराच्या पारदर्शक, कार्यक्षम आनी गुंतवणूक वातावरण उबारपाच्या यत्नांचो गौरव करता. सरकार येवपी काळांत जबाबदार गुंतवणूक

0: गुंतवणूक आकर्षित करून रोजगार निर्मिती आनी अर्थिक विकासाक चालना दिवपाचो निर्धार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी व्यक्त केला. वाडट्या सायबर गुन्यांवाच्या फाटभुंयेचेर मडगांव पुलिसेन व्यापक जागृताय मोहीम सुरू केल्या. हे मोहिमेखाला निकतीच नावेलीतल्या पॉश स्कुलांत विद्यार्थी शिक्षक आनी पालकांखातीर सायबर सुरक्षेविशी मार्गदर्शन मोहीम आयोजित केल्ली. यावेळार पुलीस अधिकाऱ्यांनी ऑनलाईन फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार, बनावट लिंक्स, ओटीपी, केवायसी अपडेट, गुंतवणूक नोकरी तशेंच डिजिटल अटक अशा वेगवेगळ्या माध्यमातल्यान जावपी फसवणुकीविशी म्हायती दिली आनी नागरिकांनी शिटूक रावपाचे आवाहन केले. मडगांव पुलीस ठाण्यात दर दिसा सायबर फटवणुकीचे सरासरी 5 गुन्यांव नोंद जातात अशी म्हायती ह्या वेळार दिली. अनवळखी मनशांचेर विश्वास दवरू नाकात, कोणाकूच बँक खात्याची गुपीत म्हायती वा ओटीपी दिवंक नाकात, तशेंच दुबावीत संदेश वा लिंकाचेर क्लिक करपाचे टाळचे अशें आवाहन पुलिसेन केलां. सायबर चोरांच्या जाळ्यांत पडचे न्हय म्हणून नागरिकांनी जागरूक रावन खंयची दुबावीत गजाल रोखडीच पुलिसेच्या नदरेक हाडून दिवची अशें ह्या वेळार सांगले. गोय सरकाराच्या जलस्रोत खातें आनी साखळी नगरपालिका हांच्या जोड पालवान साखळी बाजारपेठेन उप्रासपी हुंवार परिस्थितीचेर नियंत्रण दवरपा खातीर हुंवार प्रतिबंधक योजना सज्ज आसा अशी म्हायती साखळी नगरपालिकेची नगराध्यक्ष अंजना कामत हिणे दिली. तांणी सांगले की दर वर्सा पावसान बुट्टी येवन साखळीत हुंवार परिस्थिती निर्माण जाता. हाजेर खासा उपाय येवजण जलस्रोत खातें आनी नगरपालिका हांणी संयुक्तपणान आंखल्या आनी ह्या आखिल्ल्या उपयोजनाची अंमलबजावणी करपा खातीर आमी सदांच तयार आसा अशें नगराध्यक्ष अंजना कामत हिणें सांगलें. गोंय हवामान केंद्रान 18 जुलय ते 24 जुलय 2026 ह्या काळांत पावसाचो अदमास आनी शिटकावणी नकासो जाहीर केला. अंदाजा प्रमाण उत्तर गोंय आनी दक्षीण गोंय ह्या दोनूय जिल्ल्यांनी सप्तकभर चडशे सुवातींनी मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. न्हंयो व्हाळ आनी कांय वाठारांनी उदकाची पातळी वाडूंक शकता, देखून नागरिकांनी गरजेची जतनाय घेवची अशें सांगलां. फिफा विश्वकरण 2026 सर्तीन काल राती मियामी स्टेडियमाचेर तिसऱ्या पांवड्यार जाल्ले मॅचीन इंग्लंडान फ्रांसाक 6-8-4 अशी मात दिवन कांश्य पदक जिखले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटले. नमस्कार.
1: नित्या सुद्धा मेकिल्ल्या स्टुडियोंतल्यान कोंकणीन प्रादेशीक खबरो. वेळ जाल्लो आसा 7:30 शुभप्रभात. ही कार्यावळ सध्या चालू आसा. हाचे अंतर्गत ऐकूया सप्तसूर राग भिलासखनी तोडी, लेखन संशोधन आणि निवेदन पंडित योगराज नायक हांचे.
2: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. सप्तसूर.
3: नमस्कार आगुपानो, सप्तसूर कार्यावळीन तुमचे स्वागत. हाँ योगराज, तुमचे परतून एकदा सप्तसूर कार्यावळीन स्वागत करता. तर आज हाँ तुमच्या खातीर घेऊन आयला एक नवीन राग. तर ऐकूप्यानो, आज तुमकां हांव आयकूंक दिता एक सुंदर असो सकाळचो राग, जाचें नांव आसा भिलासखनी तोडी. हो राग तोडी प्रकारांतल्या रागांचो, पूण हातून मजा अशी आसा की सगळे तोडीचे जे प्रकार आसात ते तोडी ह्या थाटान आसतात, पूण हो असो एकूच राग जो भैरवी ह्या थाटान आसा. ताका लागून साहजिकच आसा की हो राग भैरवी ह्या रागाक खुबसो लागीचो, पूण भिलासखनी तोडीचें आपलें अशें वैशिश्ट्य आसा. तर आयकुप्यानो, तुमकां भिलासखनीची चड आनी चड म्हायती दिवचे पयलीं हांव तुमकां त्या रागाचे आरोह अवरोह चलन आनी त्या रागाची एक बंदीश आयकूंक दिता. आनी ती गावन दाखयतले आमचे आकाशवाणीचे कलाकार श्री जयतीर्थ मेवंडी. आयकात तर.

तर असे असा ह्या रागाचे चलन. आता जी तुम्ही बंदिश ऐकली ती आग्रा घराण्याची विलायत खान साहेबांची खूप प्रसिद्ध अशी बंदिश. तर ऐकूपनो, बिलासखानी राग हो मुळात करुण आणि भक्तिरस आशिल्लो राग. ह्या रागान खूपशे करुण

तर ऐकुबानो, हे पद आशिल्ले लेकिन ह्या चित्रपटातले, गायल्ले आशा भोसले आणि विलास खानी या रागान ते सुंदर तरेन बांधलेले आहे.

तर ऐकूप्यानो कळेने तुमका बिलास खाण्याचे रूप. या बंदिशीन त्या रागाची पकड स्पष्टपणे आमका जाणवली. ह्या रागान करुणा असा, भक्ती असा, आर्जव असा, आळवणी असा. तर असे हे सगळे करुण स्वर ज्यांना एखादो कुशल गायक किंवा वादक वाजयता किंवा गाता त्यांना ह्या विलासकानीचे सूर थेट काळजाक हात घालतात. तर ऐकूप्यानो अशीच एक आळवणी, अशीच एक आर्जव, अशीच एक प्रार्थना आम्ही ऐकूया जी देवाची असूयेत, घडी एक दोन मोगी मनांची असूयेत, पण आचे जे सूर असतात ते मात विलासकानी तोडी ह्याच रागाचे असतात.

तर ऐकूप्यानो, तुमच्या हृदयात विलासखानीच्या द्वारे आम्ही साथ घातल्याच. आशा करता तुमका आमची कार्यावळ खूप आवडली असतली. तर परतून मिळूया फुडल्या फावटी असोच एक नवीन राग घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी आणि आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
1: नित्यच तुम्ही केले शुभप्रभात ह्या कार्याच्या अंतर्गत सप्तसूर ही वळी जोडलं आसा. काही क्षणा भितर 7:58 मिनटांचेर आयकूंक रावात स्टुडिओतल्यान कोंकणीन मुखेल खबरो. तर ह्या वेळा बरोबर जाल्लो आसा शुभप्रभात ही कार्यावळ इतल्यान सोंपता.
2: प्रभातम प्रभातम

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31

नमस्कार युवा साखाय मुखेल खबरो मिशन आगमन यकान विक्रम एक पारतांतलो पयलो खासगी रितीन तयार केल्लो कक्षीय रॉकेट निमाणो जळप पुराय करून 450 किलोमिटरच्या कक्षेन पेलोड घालून कक्षेन यशस्वीपणान पावला. भारता खातीर आतंकवादाची शून्य सहिष्णुता ही फक्त विधान न्हय तर एक घट्ट कृती रेखा अशे संरक्षण मंत्री राजनाथ सिंगान सांगले. निती आयोगाच्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 126 म्हणजे गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक या अहवालान गोंयांक भारतातल्या 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 4 क्रमांक मेळा. गोवा जनविश्वास कायदो दुरुस्ती कायदो 2026 चालीक लागल्या उपरांत गोंयांत विश्वासाचेर आदारिल्ली शासन वेवस्था घटमूट करपाचे दिकेन म्हत्वाचे पावल उबारला. वाडट्या सायबर गुन्ह्यांच्या फाटभुंयेर मडगांव पुलीस व्यापक जागृताय मोहीम सुरू केल्या. फिफा फुटबॉल विश्वचषक करण सर्तीच्या फायनलीन आज अर्जेंटिना स्पेन आड खेळटलो. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकार सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती करणार आहे. हे पावसाळी अधिवेशन उद्या 20 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसईने इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून डिजी लॉकर रिझल्ट्स पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार सीबीएसईनं या वर्षापासून इयत्ता 10वीसाठी 2 बोर्डाच्या परीक्षा सुरू केल्या. मुख्य बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत झाली तर दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे ते 21 मे दरम्यान झाली होती. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झालं असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. बनावट किंवा एआय निर्मित ओएमआर शीट्स सादर केल्यास तक्रारदारांवर गंभीर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं दिला आहे. तपासणीसाठी अलिकडेच सादर केलेल्या अनेक ओएमआर शीट्स बनावट किंवा कृत्रिमरित्या एआयद्वारे तयार केल्याचं आढळून आल्यामुळे सर्व तक्रारींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. दुरुस्तीसाठी सादर केल्या जाणाऱ्या ओएमआर शीट्स

बच्चा गैरप्रकारांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांनी तपासणीसाठी मूळ ओएमआर शीट सादर करण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये प्रतिकूल हवामानाच्या अंदाजामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून होणारी श्री अमरनाथजी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला. पुढील आदेशापर्यंत बालताल आणि नुनवान चंदनवारी बेस कॅम्पवरून यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्री माता वैष्णोदेवी देवालय मंडळानंही वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. हवामान परिस्थितीवर प्रशासन सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि भाविकांसाठी परिस्थिती सुरक्षित असेल तरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि जलाशयांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम एक या कक्षीय प्रक्षेपकाचं काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं. या महत्वपूर्ण कामगिरीमुळे भारत हा खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा जगातला तिसरा देश ठरला. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे भारतात झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम एक असं ठेवण्यात आलं. या रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. स्काय रूट एरोस्पेस या हैदराबादमधल्या भारतीय कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल स्काय रूटचं अभिनंदन केलं आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. याच चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. परेश मुकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हम सफर या सर्वोत्कृष्ट लघुपटाला पारितोषिक मिळालं तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याबद्दल इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डला शिक्षा देण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने इराणवर नव्याने हवाई हल्ले सुरू केले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. युद्धापूर्वी जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% पुरवठा जलमार्गाने होत होता. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीपटेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती लक्षात घेता त्याच्याशी त्वरेनं जुळवून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्था उभारणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथं आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. 2024 क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाची जागतिक बाजारपेठ 2 ते 3 ट्रिलियन डॉलर इतकी होती. आगामी 5 वर्षात ती 6 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वेगाने होत असलेल्या या परिवर्तनाचा सक्रिय भाग बनणे भारतासाठी अत्यावश्यक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या 2 भूकंपांमुळे झालेल्या मृतांची संख्या 5119 पोहोचली आहे. दरम्यान यातून सावरण्यासाठी आणि पुनर्बांधणीच्या कामांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 346 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या आपत्कालीन आर्थिक मदतीची घोषणा केली असल्याचं व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सांगितलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काल हंगेरीतील बुडापेस्ट इथं झालेल्या रँकिंग स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू काजलनं महिलांच्या 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 53 किलो आणि 57 किलो वजनी गटातील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं आणखी 2 रौप्य पदकं आपल्या खात्यात जमा केली. 53 किलो वजनी गटातील चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरी

दुखापतीमुळे स्वीडनच्या एम्मा जोना डेनिस मालग्रीन विरुद्धची सुवर्णपदकाची लढत गमवावी लागल्यामुळे भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघालला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. फिफा विश्वचषक 2026 मध्ये काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपदक पटकावलं. 1966च्या अंतिम सामन्यात सर जेफ हर्स्ट यांच्यानंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट मॅचमध्ये हॅट्रिक साधणारा बुकायो साका हा इंग्लंडचा केवळ दुसरा खेळाडू ठरला. दुसऱ्या सत्रात 2 गोल करत किलियन एम्बापेने लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला आणि गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेतली. एम्बापेने कारकिर्दीतील 22 गोलचा टप्पा गाठला, जो मेस्सीपेक्षा एकाने जास्त आहे. या स्टार स्ट्रायकरनं स्पर्धेचा समारोप 10 गोलसह केला. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या गोल्डन बूटच्या शर्यतीत तो मेस्सीपेक्षा 2 गोलनं पुढे राहिला. दरम्यान आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथं खेळला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार 3:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 वाजता रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. सोमार सावन सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुयेर सरकारान आज सर्वपक्षीय बसका आपयल्या. लोकसभेच्या सभापतीन नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया पक्षान प्रवेश केल्ल्या. डीएमसीच्या 20 बंडखोर खासदारां खातीर सभाघरान स्वतंत्र आसन व्यवस्थेक मान्यताय दिल्या. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काल घोषणा झाल्या. आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 या हिंदी चित्रपटाक उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार फावो झाला. सीबीएसईन इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचो निकाल जाहीर केला. फिफा विश्वकप 2026 आज फायनलीन अर्जेंटिना स्पेन आड खेळटलो. काल रातीं जाल्ल्या तिसऱ्या सुवाते खातीरच्या खेळांत इंग्लंडान फ्रांसाक हारोवन कांश्य पदक मेळयले. संसदेचे पावसाळी अधिवेशन फायच्यान सुरू जातले. त्या फाटभुयेर सरकारान आज सर्वपक्षीय बसका आपयल्या. या बसके वेळार संसदेच्या दोनी सभाघरांचे काम सुरळीतपणान चलचे हे खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षांकडल्यान सहकार्य मागतले. पावसाळी अधिवेशन सोमारच्यान सुरू जातले आनी फुडल्या महिन्याच्या 13 तारखेमेरेन चलतले. अधिवेशना वेळार जायती महत्वाची विधेयकां चर्चान संमती खातीर मांडटले. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हांणी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया म्हणजे एनसीपीआय पक्षान प्रवेश केल्ल्या टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांक सभाघरांत स्वतंत्र आसन व्यवस्थेक मान्यताय दिल्या. तशेंच बिर्ला हांणी शिवसेना युबीटीच्या 6 खासदारांच्या महाराष्ट्राचे उपमुखेलमंत्री एकनाथ शिंदे हांच्या फुडारपणाखाला आशिल्ल्या शिवसेनेन जाल्ल्या विलीनीकरणाक लेगीत मंजुरी दिली. ह्या 6 खासदारांच्या विलीनीकरणाक लागून संसदेच्या सकयल्ल्या सभाघरांत शिवसेनेचे संख्याबळ 7 वेल्यान 13 पावला. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारान आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 या हिंदी चित्रपटाक उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार फावो झाला. काल नवी दिल्लीन पुरस्कार जाहीर करतना फिचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष जयराज हांणी सांगले ब्रह्मयुगम खातीर मामुट्टीक आनी चंदू चॅम्पियन या सिनेमा खातीर कार्तिक आर्यनाक उत्कृष्ट अभिनेतो विभागान राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फावो झाल्या. आर्टिकल 370 या सिनेमांतल्या अभिनयाक लागून यामी गौतमाक उत्कृष्ट अभिनेत्रीचो पुरस्कार मेळटलो अशें तांणी सांगले.
1: Actress in leading role, Article 370, Hindi film. Pronounced performance that portrays a law enforcement

0: intelligence, unwavering pursuit of truth and justice with sensitivity, courage and compassion, a performance that leaves a profound and lasting impact. Actress Yamini Gautam. Best actor in a leading role, Shade. Chandu Champion, Hindi. For a performance that transcends the conventions of a sports biopic, bringing an unsung hero story to life with dignity, sincerity and lasting impact. Actor Karthik Aryan.
1: नॉन-फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष असीम कुमार सिन्हा हांणी सांगले सुमीरा रॉय हांणी दिग्दर्शीत केल्ल्या भंगाराक बेस्ट नॉन फीचर फिल्म पुरस्कार फाव जाला. सगळ्यांत बरो लघुपट म्हळ्यार हम सफर हो मराठी चित्रपट. उत्कृश्ट दिग्दर्शनाचो पुरस्कार आनंद एल रॉय हाका ताच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक ह्या सिनेमा खातीर दितले अशें तांणी म्हळें. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान म्हळ्यार सीबीएसईन येत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परिक्षेचो निकाल काल जाहीर केला. विद्यार्थ्यांक डिजीलॉकर निकाल पोर्टला वरवीं निकाल मेळटले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशी प्रमाण सीबीएसईन अंदूच्यान 10वीच्या वर्गा खातीर 2 बोर्ड परिक्षा सुरू केल्ल्यो. मुखेल बोर्ड परिक्षा 17 फेब्रेर ते 11 मार्च मेरेन जाली. उपरांत अंदू 15 मे ते 21 मे मेरेन दुसरी बोर्ड परिक्षा जाली. अंदूच्या मुखेल आनी दुसरे बोर्ड परिक्षेचे निकाल एकठांय करून 95% 96.78% आशिल्ल्याचे सीबीएसईन सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: जम्मू काश्मीरान वायट हवामानाच्या अदमासाक लागून खबरदारीचो उपाय म्हणून पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गावेल्यान श्री अमरनाथची यात्रा आयच्यान स्थगीत उरतली. भाविकांची सुरक्षितायेन हीत लक्षात घेऊन भारतीय हवामान खात्यान फुडल्या कांय दिसांनी वायट हवामानाचो अदमास उक्तायल्या उपरांत हो निर्णय घेतला. भारतीय हवामान खात्यान वायट हवामानाची शिटकावणी दिल्ल्यान श्री माता वैष्णो देवी श्राईन बोर्डान वैष्णो देवी यात्रा तात्पुरती स्थगीत केल्या. श्राईन बोर्डान जारी केल्ल्या अधिकृत माहिती प्रमाण भाविकांची सुरक्षा आणि हीत सुनिश्चित करपा खातीर एक जतनायचो उपाय म्हणून हो निर्णय घेतला. आधार एपान 4 कोटी डावनलोडांचो पावणो हुपलो. हाजे वेल्यान सोयीस्कर आणि डिजिटल आधारित ओळख सेवांचे नागरिकांचा वाढतो विश्वास दिसून येता. एपच्या लॉन्चा उपरांत 11 लाख मायज पत्तो अपडेट जाल्ल्यात अशें इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान सांगले. आधार एपच्या वाढत्या उपेगा वेल्यान दिसून येता की हे एप आधारा संबंधित वेगवेगळ्यो सेवा मेळोवपा खातीर एक महत्वाचे वन स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म मुखार आयला. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी काल पुण्यात 3 मुखेल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पा खातीर बुन्यादी फातर बसयलो. शारांत आनी ताच्या भोवतणच्या वाठारांनी कनेक्टिव्हिटी सुदारप आनी येरादारीची गर्दी उणी करप हो या प्रकल्पांचो हेत आसा. ह्या वेळार उलयतना केंद्रीय रस्ते येरादारी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले, पुणे वाठारांत सुमार 50,000 कोटी रुपया मोलाचे महामार्ग आनी मुळाव्या साधन सुविधा प्रकल्प चालीक लायतात. बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर म्हळ्यार बीओटी मॉडेला खाला चालीक लायिल्ले हे प्रकल्प महाराष्ट्राच्या मुळाव्या साधन सुविधा उदरगतीन एक मुखेल वाटचिरो थारतले अशें फडणवीसांनी म्हळें. एकत्रित डिझायनाक लागून फुडल्या मेट्रो मुळाव्या साधन सुविधांचो देस्पेस सुमार 40% उणो जातलो अशें तांणी मुखार सांगले. पुणे शिरूर उन्नत महामार्ग, हडपसर यवत उन्नत महामार्ग तशेंच तळेगाव चाकन शिकापूर उन्नत महामार्ग या 3 प्रकल्पांची एकूण लांबाय 138.1 किलोमीटर आसा. दूरसंचार मंत्रालयाच्या टपाल खात्यान भारतीय टपाल खात्याचो अधिकृत शुभंकर तयार करपा खातीर इनोवेट इंडिया माय जीओव्ही प्लॅटफॉर्माचेर इंडिया पोस्ट शुभंकर आरेखन सर्त सुरू केल्या. टपाल खात्याचो विश्वास, विश्वसनीयता, सेवा आणि डिजिटल नवनमेश ही मूलभूत मूल्या प्रतिबिंबित करपी एक वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड अँबेसेडर म्हणून शुभंकर तयार करप हो या उपक्रमाचो हेतू आसा. ही सर्त सगळ्यां खातीर उक्ती आसा आनी वांटेकार जावप्यांनी माय जीओव्ही प्लॅटफॉर्माचेर एक मूळ शुभंकर आरेखण, शुभंकराचे एक योग्य नाव आनी एक संक्षिप्त संकल्पना नोंद सादर करपाची गरज आसा.

0: ही सर्त फुडल्या म्हयन्याचे 15 तारीख मेरेन उक्ती आसतली. तेहरानान अमेरिके बरोबर हालींच सयो केल्ल्या इस्लामाबाद समजिकाय कबलातींतल्यान आपली वचनबद्धताय स्थगीत केल्या अशें इराणाचे कायदो आनी आंतरराष्ट्रीय वेव्हार उपपरराष्ट्र मंत्री कासेम गरीबाबादी हांणी काल जाहीर केले आनी वॉशिंग्टनान कबलातीचे उल्लंघन केल्ल्याचो आरोप तांणी केला. इराणी मिडिया प्रमाण गरीबाबादी हांणी सांगले दोनूय वटांनी चर्चा चालू आशिल्ली पूण अमेरिकेन आक्रमक कृत्या करून इस्लामाबाद कबलाती खाला आशिल्ल्या आपल्या कर्तव्यांचे कथीतरित्या उल्लंघन केले. तांणी मुखार सांगले अमेरिकेन आपल्या सगळ्यात वचनबद्धतेचे उल्लंघन करून ती स्थगीत केल्या आनी देखून इराणाचे लेगीत हाजीर जाप म्हणून इस्लामाबाद समजिकाय कबलाती खाला आपली दायित्वां स्थगीत केल्या. भारतीय हवामान खात्यान आयएमडीन आज उपहिमालयीन अस्तंत बंगाल सिक्कीम आनी उत्तराखंडान उटंगराच्या पावसाचो रेड अलर्ट जारी केला. तशेंच दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब बिहार छत्तीसगड हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटका मध्य प्रदेश जम्मू काश्मीर झारखंड केरळम माहे ओडिशा आनी ईशान्य भारतांतल्या कांय वाठारांनी खूप पावस पडपाची शक्यताय आसा. भारत आनी इंग्लंड मदीं चलतल्या माळेंतली निर्णायक एका दिसाची मॅच आज लंडनाच्या लॉर्ड्स मैदानाचेर जातली. भारतीय वेळाप्रमाण ही मॅच दनपारां 3:30 सुरू जातली. फिफा विश्वकप 2026 काल राती मयामी स्टेडियमांत जाल्ल्या तिसऱ्या सुवाते खातीरच्या खेळांत इंग्लंडान फ्रांसाक 6-8 अशें हारून काशा पदक मेळयले. आज फायनलीन अर्जेंटिना स्पेनाआड खेळटलो. भारतीय वेळाप्रमाण ही मॅच मध्यराती 12:30 सुरू जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. सोमारच्यान सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभेर सरकारान आज सर्वपक्षीय बसका आपयल्या. लोकसभेच्या सभापतीन नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया पक्षान प्रवेश केल्ल्या टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारा खातीर सभाघरान स्वतंत्र आसन वेवस्थेक मान्यताय दिल्या. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा जाल्या. आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 या हिंदी चित्रपटाक उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार फावो जाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांजच्यो 6:30.
1: नितेश तुम्ही ऐकले स्टुडिओतल्यान कोकणीन राष्ट्रीय खबरो. 8:50 24 सेकंद जातात. वेळ जाल्लो आसा चित्रसंगीत ह्या कार्यावळीचो. ऐकुया तरेकवार फिल्मातली हिंदी फिल्मातली गीतां. सुरवातेक अलकायग्नी कुमार सानू आनी उदित नारायण हांचो आवाज.

0: दिल है तुम्हारा है फिल्मातल्या नितेश तुम्हें गीत अलका याग्निक कुमार सानू आणि उदित नारायणांचा आवाज आशिल्लो नदी श्रावण हाणे संगीतबद्ध केले आणि समीर हाणे बरयले हे गीत चित्रसंगीत ह्या कार्यक्रम तुम्ही ऐकतात. घेऊया एक लहानसा विसव ऐकून राहत 9 वरांचेर कोकणीतल्या मुखेल खबरो.
1: FM रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर.

0: पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हय हय आणि आता तर एफ एम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत।
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफ एम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफ एम रेनबो।
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात।
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात।
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफ एम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो।
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर।
1: हय पुराय संसारभर।
2: नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवेलो कलाकार अजीत केरकार आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता। देखून आकाशवाणीचे आता मेरेनचे डायरेक्टर एम्प्लॉईज सगळे कलाकार हे सगळ्यांक मना काळजासावन परबी। भविष्यातले प्रवासाक आकाशवाणी यश आवडेता। देव बरे करू।

नमस्कार युवासा काय मुखेल खबरो. सोमारच्यान सुरू जावपाशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आज सर्वपक्षीय बसका आपयल्या. लोकसभेच्या सभापतींनी नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया पक्षान प्रवेश केल्ल्या टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारां खातीर सभाघरान स्वतंत्र आसन वेवस्थेक मान्यताय दिल्या. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची काल घोषणा जाल्या. गोयचे आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 या हिंदी चित्रपटाक उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार फावो जाला. सीबीएसई नियत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परिक्षेचो निकाल काल जाहीर केला. वायट हवामानच्या अदमासाक लागून खबरदारीचो उपाय म्हणून श्री अमरनाथची यात्रा तशीच श्री माता वैष्णो देवी यात्रा आयच्यान स्थगीत उरतली. फिफा विश्वकप 2026 आज फायनलीन अर्जेंटिना स्पेना आड खेळटलो. काल राती जाल्या तिसऱ्या सुवाते खातीरच्या खेळांत इंग्लंडान फ्रांसाक हारोवन कांश्या पदक मेळयले. आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

एच ब्रिटॉन हाच्या वजन आशिल्ले स्वीट 16 कातरांची कार्यावळ ह्या खेळांक तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्स म्हळ्यार हो आकाशवाणी पणजे केंद्राचो माथे चॅनल. उजव्या फुडें कातरांच्या कार्यावळीन ऐकूया लोणा हांचो आवाज इंग्लीश लेडी.

ऐकू बेनू, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यवळी तुम्ही निकतेच ऐकले विदुषी विणा सहस्त्रबुद्धे हांच्या गायनान राग तोडी. इतल्यान हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यवळ हांगाच सोंपता. बरोबर 11 वरांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत जावपी हिंदीतल्यान खबरो.

नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारांफाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध.

0: उपलब्ध असात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात, www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: ऐकवेनो, तुम्ही ऐकता गाता रहे मेरा दिल ही कार्यवळ. गाता रहे मेरा दिल कार्यवळीत मुखार ऐकूया घर या फिल्मातले गीत लता मंगेशकर हांच्या आवाजान, आर डी बर्मन हांचे संगीत असा गुलजार हांचे बोल.

0: ऐकवेन हे सोबीत गीत तुम्ही ऐकले लता मंगेशकर हांच्या आवाजान. घर फिल्मातले हे गीत आशिल्ले आर डी बर्मन हांचे संगीत गुलजार हांचे बोल आशिल्ले.
1: नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: ऐकव्यानो मुकद्दर का सिकंदर या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले किशोर कुमार हांच्या आवाजान. कल्याणजी आनंदजी हांचे हे संगीत आशिल्ले. अंजान हांचे बोल.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी. आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राइब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

0: ऐकवेनो त्रिशूल फिल्मातले गीत तुम्ही ऐकले लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या आवाजान खय्याम हांचे हे संगीत आशिले.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.

0: कसमी वादी ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले किशोर कुमार हांच्या आवाजान. गुलशन बावरा हांचे हे बोल आशिल्ले.
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा. 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
2: हॅलो

लव्ह स्टोरी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले आशा भोसले आणि अमित कुमार हांच्या आवाजान आर डी बर्मन हांचे हे संगीत आशिले आनंद बक्षी हांचे बोल.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

अगवेनों गाता रहे मेरा दिल का रेवड़ी छे निमणे गीत ऐकूया साहेब फिल्मातले हे गीत सा बप्पी लहरी आणि एस जानकी हांच्या आवाजान बप्पी लहरी हांचे हे संगीत सा अंजान हांचे बोल ह्या गीता वांगडा आमची कार्यावळ सोंपता.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: ऐकवेनो तुम्ही ऐकता 233 अंश 1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झ.

12:05 ऐकुपाक रावात अस्तुरी कार्यावळ. अस्तुरी कार्यावळीत आयच्या यशस्विनी वळेरेत ऐकुपाक रावात लीना वसंत काटकर हांची उषा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत.

5:28 आमची सांची सभा सुरू जाता. आमच्या सांचे सभेत तुम्ही ऐकूपाक रावात. बरोबर 5:30 ह्यो वाणी ही कार्यावळ.

सात वराचेर नाट्य गीत, सात वरा 30 मिनटाचेर आयकुपाक रावात चावडेर ही कार्यावळ. आठ वरा 15 मिनटाचेर गीत गजल. णव वरा 15 मिनटाचेर स्पॉटलायट ही कार्यावळ. 10 वरा 30 मिनटाचेर राष्ट्रीय संगीत कार्यावळ. तर आयके बेनो, ही आशिल्ली आयज वितरपी कार्यावळींची वळेरी. कांय खिणांत मेळुया अस्तुरी कार्यावळींत.

0: ऐकुवेनो आयच्या यशस्विनी वळेरेंत आयकुपाक रावात लीना वसंत काटकर हांची उशा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत.
1: नमस्कार, यशस्विनी हे वळेरेंत सगळ्यांच्या आयकुप्यांक मायेमोगाचो येवकार. हांव उशा आनी म्हजे वांगडा आकाशवाणीच्या स्टुडियोंत आसात बाय लीना वसंत काटकार. नमस्कार लिना बाय.
2: नमस्कार.
1: आमी आयकला तुम्ही बऱ्यो बऱ्यो गोदड्यो करता म्हणून.
2: हय, आज 30 वर्सां जाली हांव हितून आसा.
1: हां,
2: त्याच्या पयली मुंबय म्हजे शिक्षण जाल्ले. ते हांव जी डी आर्ट ड्रॉईंग अँड पेंटिंग केल्ले आसा, आर्टिस्ट आसा बेसिकली. तर तितून मुंबय वाडले, पण येता गोव्यान येता आयले की म्हज्या आजीची गोदडी पळयताले हांव. ती हातान करताली ल्हान आसतना.
1: तुम्ही म्हणले गोंयान आयली की आजीची गोदडी पळयताली, म्हणजे तुमच्या आजोळ गोंयान.
2: हय, आजोळ मामाचे घरही गोंयान आणि बापायचे घरही गोंयानच. आम्ही फक्त म्हणजे बापूय थंय नोकरी करपाक गेल्लो. आमचे शिक्षण मुंबय
1: झाले,
2: पण लग्न माझे मागीर गोंयान झाले. ते सगळ्या हितून म्हजे लक्षात येऊंक ना की हांवें ते तकलेन खंय तरी असले. लग्न जातकूच मावाकडे म्हणजे असे उलवट झाले की नोकरी नाका म्हणपाक लागले. ते मी किती करतले आणि मुंबईच्या मनशाक बसपाक जायना घरा.
1: मागीर
2: सवय झाली असता आणि मागीर मावान म्हाका एक शॉप दिले की तू चले. कोण चले नसले, हांवें ते चलोवपाक घेतले. म्हाका दिसता तेन्नाच माझे बाय डिलिव्हरी माझी 95 इथून झाली, व्हडले बाय झाले तेन्ना माणे लागली त्याची. मागीर ते डिझाईन्स झाले आणि ती सुरुवात झाली ती आजता गरज.
1: पहिली तुम्ही ती गरज तुमच्या घरची गरज,
2: घरची गरज
1: तुमचा एक फुल फ्लेज असा व्यवसाय.
2: आणि तिथून मागीर ते आजीची खैतरी असली डिझाईन
1: तकले
2: आणि मागीर ते सगळे करत करत प्रवास, म्हणजे आज 30 वर्षाचा प्रवास खूप व्हडलो असा. पण फाटीवरून पळयता जाल्यार खूप किरें हांवें
1: साध्य केला. आमकां एक सांगात, बेसिकली माणो आणि गोदडी हाचे भितर फरक हो किरें?
2: गोदडी ही जुन्या कपड्याची केली जाता, जी हातानही करतात मशीनानही करतात. आता तर मशीनानच चळशी करतात, पण प्रत्येकाची त्याच्याकडे एक हे असतात. म्हणजे ती माझ्या आईची गोदडी, ती माझ्या मायेची साडी,
1: एक नाते
2: जुळलेले असतात आणि त्याच्या खातीर त्या मायेची उब असता. आज आज आजच्या घडीक माझ्याकडे असेही असतात की कॅथलिक्स सुद्धा आपले बरे बरे ड्रेसेस आवयचे किंवा असे घेऊन येतात आणि बेड रनर करून मागीर लहान भुरग्यांचे जे 0 to 21 वर्षाचे भुरग्याचे सुद्धा टीशर्ट्स असतात, स्कर्ट हे धाकटे ड्रेस असतात, ते मेमरी क्विल्ट म्हणून करून
1: घेतात.
2: कोणाचे तसे त्याका बंधन ना. तुम्ही कितले म्हणजे कस्टमर म्हाका नवीन आयडिया देतात
1: ह्या हातूंतल्यानच. एक क्रिएटिव्हिटी
2: म्हणजे कोविडान हांवें पळयला की पुण्या असलो कस्टमर, त्याची सून आणि भुरगो लंडनात आणि त्यांचे वेडिंग अॅनिव्हर्सरी असा. त्यांना किती गिफ्ट देतली कोविडान झाल्या कोणच वचना.
1: बरोबर.
2: त्यांनी म्हाका हे सांगले की लेटर बरयले, एक सुनेक लेटर आणि एक पुताक लेटर बरयले आणि ते हातान हांवें ते पेंटिंग केला लेटर आणि त्याचे क्विल्ट करून आम्ही लंडनात धाडले.
1: एक्चुअली तुम्ही किती वापरले त्याला?
2: कपडो,
1: कपडो
2: सगळो, कपडो
1: सगळो कपडो
2: आणि भितन कापूस घातलेलो कारण लंडनात तुका थंडी नी.

0: तेन तशें केलें,
1: उबेची जाय.
0: उबेची जाय
1: हय.
0: आनी तेंकां तें इतलें आवडलें. म्हणजे हांव गोंयान आसा, तो लंडनाक आसा, आमी लंडनाक धाडलें. आज कितें आसा, कोविडान सगळें चेंज जालां,
1: हय.
0: सगळेच. म्हणजे बिझनेस म्हटलं का
1: हय
0: तुका,
1: हय.
0: मार्केटिंग आयले.
1: बरोबर.
0: आणि मार्केटिंग आम्ही पहिली कसे करताले की पहिली म्हाका दिसता 2006 मेरेन हांव माझ्या शॉपारूच असले,
1: शॉपारूच आशिल्ले. हय.
0: शॉपारूच माझ्या कडे काम चलताले. पण 2007 सालांतल्यान हांव लोकोत्सव स्टार्ट केलो. आणि 2007 सातातल्यान लोकोत्सव स्टार्ट करतकूच म्हाका हॉटेल्सची कामां आयली आणि लोकांची ओळख झाली.
1: हय,
0: ओळख झाली. मी तेन्नाचे मार्केटिंग ते तसे असले, आम्ही एक्झिबिशन करताले.

0: मी त्यांनाचे मार्केटिंग ते तसे असले, आम्ही एक्झिबिशन करताले. मग गव्हर्नमेंटा थ्रू आम्ही अहमदाबाद मुंबई तसे वताले, नेपाळ मेरन गेली आम्ही, थंय दिल्ली सगळीकडे आम्ही हे झाली. पण जे कोविडान झाले ते वेगळेच झाले. म्हणजे कोविडाच्या काळात माझ्या चलियन मला सपोर्ट केलो, त्यांनी इंस्टाग्राम फेसबुक हे नवीन मार्केट तयार केले, आणि आज मला एक्झिबिशनात वसपाची सुद्धा गरज पडना, माझ्याकडे काम आहे.
1: लीनाबाई आमका एक सांगा, तुम्ही म्हटले नी तुमका भायरही तुमका एक्सपोजर मेळो, भारता भायरही मेळो, दोनातलो फरक कसा आशिल्लो? आमच्या बेसिक आमची नीड म्हणात किंवा दुसऱ्या देशातली नीड गरज.
0: आता गोव्यान म्हटले झाल्या अख्ख्या इंडियान आपल्या गोव्यान जितली ऑर्डर असता तितली खैच नसता.
1: होय नी,
0: माण्या खातीर माणे म्हण गोदडी म्हण लोकल जे मार्केट असतात ते आमका खूप बरे असा आमच्या प्रोडक्टा खातीर. आणि आम्ही मुंबई असा ना असे नी, जे गोव्यातले रावल्यात ते मुंबई घेतात, बँगलोर सुद्धा माझे वता, हैदराबाद वता, असे असे काय ना. पण किती असतात ती गोवन बेसिकली असतात, ती थंय रावतात, ती ऑर्डर
1: करतात,
0: त्यांना ते जाय असतात म्हणून ती भरतात. पण इथून एक म्हणजे आता गोव्यात खूप करपी असतात, हांवच असा असे ना, पण तिथून तुमचे प्रोडक्ट क्वालिटी मेंटेन करपाक खूप गरज पडता, आणि ती क्वालिटी मेंटेन करता करता मका भायली ऑर्डरी मेळपाक
1: वापरतकच कळटा,
0: वापरतकच कळटा. आणि कपड्याची क्वालिटी, कलर काय गॅरंटी, स्टिचिंग तुझी बरे असपाक जाय, ही जेव्हा क्वालिटी मिळत. आणि हा एक बाकीच्या पेक्षा चढ मारग असत माझे, पण ते क्वालिटी दवरल्या आणि चढ म्हणजे काम मिळता म्हणून करत ना. आणि तिथून आता जर हा आर्टिस्टिकली म्हणजे बेसिक आर्टिस्ट असल्या कारणान ते आर्टिस्टिकली.
1: तुमका खंच्यान येता ह्यो आयडिया, खंच्यान कल्पना?
0: ऑनलाईन, ऑनलाईनही असा. पहिली किती जाताले पळय, पहिली हा खूप बुका विकती घेताले. म्हणजे फर्स्ट बुक हा दिसता 85-86 घेतले असले, रस्त्याचे रद्दी विकतात नी मुंबई, थंय घेतलेले.
1: कसले बुक ते? आता
0: पॅचवर्क चिकविल्ट असले, पण त्यांना म्हणजे तकले नाही ना की हांव हे किती पुढे करतले, पण मला ती खूप आवड बुका कलेक्ट करायची वेगवेगळ्या याची. आणि आज ते बुक पळतकच मला असे दिसता रे हांवे हे त्यांना घेतले. आणि त्यांना
1: ती बुक आजही उपयोग पडता.
0: होय, आर्टिस्टिक क्विल्ट म्हणजे किती असता हे मला ते तिथूतल्यान कळत गेले. आणि हा त्या बेसिस माझे काम झाले. म्हणजे अमेरिकन क्विल्ट, अमेरिकन क्विल्टांनी बेसिक पहिली कसे असले, माझ्याकडे इतले जाड बुक असा,
1: तातून अमेरिकन क्विल्ट आणि इंडियन क्विल्ट फरक असा
0: खूप असा,
1: खूप असा.
0: 3000 बुक त्यांना घेतलेले, म्हणजे माझा पैसा फक्त हा बुकांनी घालता. खूप सारे ते त्यांना कसे असले बुकांनी मिळताले आयडिया. आता किती असा, तू नुसते बटन दाबले झाल्यावर तुका नाव घातले झाल्यावर तुका सगळे मिळतात.
1: बरोबर,
0: युट्यूब म्हण आणि कसले म्हण, गुगल घातल्यावर तुका गुगल मिळतात. पण ते कसे करप, बेसिकली कसे आणि त्याचे फिनिशिंग कसे असत, त्याचे स्टिचिंग कसे असतात, हे करपी खूप जण कमी असतात.
1: होय नी, तुम्ही म्हटले नी दोनांनी तसं फरक असा, म्हणून फरक कसं किती असा? भारतीय एक गोदडी घेऊया किंवा आम्ही एक फॉरेनर जी आपल्या अमेरिकन एक वापरतात ती
0: फिनिशिंग मेन असतं, जॉईनिंग जे असतं ते. आता आम्ही लोकोत्सवात पळला फॉरेनर्स येतात, पण ते आमच्या क्विल्टाक किती असतं पळतकच किती म्हणतात हे इवन ते जे जॉईनिंग असा ते कपडो बरो असा हे बरो असा, म्हणजे तुमची क्वालिटी वाढपाक जाय
1: आणि
0: शिकपाक जाय. आणि तिथून त्यांचे किती असतं की एम्ब्रॉयडरी असता, मग पॅचवर्क असता, खूप किती वेगवेगळे प्रकार असतात, आणि भीतर त्यांचे फिलिंग असतं. त्यांचे मटेरियल कॉटन म्हणजे बरे क्वालिटी कॉटन असतं आपल्याकडे असा, पण आमच्या क्विल्टची कॉस्ट वाटतं.
1: बरोबर,
0: कस्टमर तितले
1: महाग लागतात,
0: महाग लागतात. तर ते सगळे पळून म्हणजे तुझो कस्टमर कसा असा त्याचे. आता मला फॉरेनर कस्टमर ना, म्हणजे असा तो लोकल फॉरेनर, पण जो बेसिक फॉरेनर असा, माझ्या क्विल्टची रेट जातली 35,000 आणि 40,000
1: परवडपाक जाय.
0: तसं घेऊपी असं जर हा करून देऊपी असा, तितली मेहनत घेऊपाची माझी तयारी असा, पण कस्टमर कसं असतं, कस्टमरा काही पळंग जाय.
1: आता इतले सगळे काम केले.

0: ताका आमी मार्केटींग सोदता न्ही. तुमी म्हणले की तुमी लोकोत्सव सारख्या प्रदर्शनांनी वता, म्हणजे तुमचे कडेन स्टॉक तयार आसता?
1: स्टॉक हरशी आता अशें आसा की ऑर्डर चड आसतात आनी आमचे ऑर्डरी प्रमाणेच काम चलता. पयली आमकां स्टॉक दवरचो पडटालो की आमी एग्झिबिशनांक वता ते घेऊन
0: डिस्प्ले,
1: पण ते डेड हे जाता,
0: डेड इन्व्हेस्टमेंट,
1: डेड इन्व्हेस्टमेंट जाता. म्हणजे तू एक हेचे कितले म्हणून दवरतले,
0: करीत वता
1: आणि मागीर किती जाता तो सेल जायना, मागीर कपडो तो त्याका चिथी येवपाक शकता. हांगाचे जे वेदर असा त्याच्या प्रमाणे तर चिथू आयले जाल्यार ते सगळे खराब झाले. मग ते चिथचे पडटा कितले म्हणून तू करून दवरतले. पहिली किती करताले आम्ही बेडशीट्स आणि पिलो कवर आम्ही डझनांनी कस्टमर व्हरताले.
0: मायनिंग
1: कपियाळी झाली, बेडशीट्स आणि पिलो कवर्स
0: अशी
1: वोकल वोकल असलेली ती कितली तरी भरताले. आणि मायनिंग जेव्हा बंद झाले त्यांना सगळं मार्केट चेंज झालं,
0: चेंज झालं
1: आणि आमका ते म्हणजे लॉस जावपाक लागलो. रेट तर तोच रावलो, आमका तो कमी करून दिवपाक येना आणि कस्टमर कमीन मागपाक लागले. हांव ते कमी करपाक शकना म्हटले, हांवें ते
0: मेहनत असा
1: आणि कपडो
0: बरोबर
1: म्हणून हांवें ते स्टॉप केले. म्हणजे असे खूप ह्या 30 वर्षांत खूप किती बदल घडत गेले
0: आणि तातूंतल्यान तुमका एक नॉलेज
1: नॉलेज येत गेले. मागीर हांवें चितले की बॉर्न बेबी हे एक बेस्ट असा, जे तुम्ही कोविड असो किती असो ते बॉर्न बेबी असाच
0: असाच
1: त्यांना लागणारी रिक्वायरमेंट्सही
0: असा.
1: मग ते आम्ही 0 to 1
0: ते माणे सुरू केले,
1: माणे जबली लंगोटी जे किती लागतात त्यांना ते दवरता. पण बरी क्वालिटी आणि त्याच्यावर एम्ब्रॉयडरी करून देतात, पॅटर्न्स वेगवेगळे करून देतात. तेच करपाक आमकां खूप ऑर्डरी
0: असतात, हातून सगळी तुमची क्रिएटिव्हिटी
1: येतात. मागीर आता किती असा, म्हाका इंस्टाग्रामाचे फोटो घालूंक जाय, म्हाका एक किती तरी क्रिएटिव्ह माणो
0: करून दे.
1: चार माण्यांच्या जागेवर एक माणो घेतले पण तो क्रिएटिव्ह माणो जाय, मी ते क्रिएटिव्ह माणो करतो. माझी क्रिएटिव्हिटी वाटता नी,
0: आपणाकही शिकपाक मेळटा तातूंतल्यान. बरोबर. लीनाबाई एक सांगात आमकां की हे सगळे करताना तुमकां कोणाचा तरी आधार लागतलो नी, काय तुम्ही एकटीच मॅनेज करता?
1: ना, माझ्याकडे बायलो असतात, घराकडे भरून काम करतात.
0: कितले असं?
1: 3 तरी असतात आणि ते घराकडे भरतात.
0: सामान तुम्ही देता?
1: सामान हांव देता आणि त्यांनाही बरे पडतं. ऍक्च्युली हे कोविडान स्टार्ट झाले, पहिली माझ्याकडे वर्कर ऍज अ वर्कर असली पण ते परवडना, ऍक्च्युली परवडना. रेंट असा वर्कशॉपाचो त्याचे त्याच्या परस मका हे बरे पडतं.
0: आपापल्या घरावर
1: घरावरा करा आणि बायलांनी काही बरे
0: पडतं.
1: ते म्हणता भुरग्यांक पळून आमकां ते करपाक मेळटा.
0: हे आमकां तुमचे दृष्टिकोन आवडलो, कित्याक एखाद्री आमी म्हणटा नी, एखाद्री बायल शिकली की पुराय घर शिकता, ताच्या फुडें समाज शिकता. जाल्यार एखाद्री बायल समज आपूण आपल्या पांयार उबी आसा जाल्यार ती आनी एक 3 बायलांक स्वतःच्या पांयार उबी करता. म्हणजे कशें म्हणया आमी ताका, तुमचो मदतीचो हात तांकां मेळटा, तांचे संसार बरे भशेन जातात. आणि
1: दुसरी गोष्ट किती असा की आपले माइंड बरे राहतात. आम्ही आता म्युझियमातल्यान वर्कशॉप घेतले गोदड्यांचे,
0: वर्कशॉपाय घेता
1: 80-80 बायलांक आम्ही शिकयल्ले असा. कित्याक तितून रिटायर्ड बायलो असताली तेही आमकां म्हणताले की आमचे आता रिटायर्ड जातकूच किती
0: करतले.
1: आज आता पहिली बायलो घरान बसून लोणची पापड गोदडी किती तरी शिवताली, त्यांना केन्नाही डिप्रेशन
0: नाशिल्ले.
1: आज डिप्रेशन हा रोग असा प्रत्येका घरान दिसता, कोणा ना कोणाक तरी असता डिप्रेशन. पण ही जी तुझी कला असता तिथून डिप्रेशन जायना.
0: बरोबर.
1: आणि त्या खातीर हांव आता सुद्धा काल संडे नी काल म्हाका कणकवली साकून फोन आयला की आमच्या ते भितवन गाव असा ते आणि थंयल्या बायलांक किती तरी शिकोपाय. म्हणजे हांव ऍक्च्युली आमचे मुंबईचे नेबर होते, त्यांचे 75 इयर्स खातीर हांव गेल्ले, तर त्यांना त्यांनी
0: त्याची
1: त्यांची ती हे केली, बुकाची तागडी केली, जो करतात ती तशी बुक एक साईड धरून आणि त्यांनी एक स्कूल अडॉप्ट केला. तर त्या स्कुलातल्या भुरग्यांक आणि थंच्या बायलांक, खूप इतन गाव असा, तर त्यांना किती तरी शिकय, त्यांना त्यांच्या पायाचेर उभे कर आणि तुका जर त्याच्यातल्यान काय किती सपोर्ट जाय तू त्यांच्याकडल्यान करून
0: घे.
1: म्हणजे असेही येतात आमचे. हांवें त्यांना म्हटले हरकत ना, हांव शिकोपा येतात. इवन म्हाका मांद्रे कॉलेजीतल्यानही आले.
0: आता तुम्ही शिकवपाक जेव्हा वता, वर्कशॉप बिन घेता, त्यांना तुम्ही तुमचे सामान घेऊन वता काय? जे कोण अटेंड करता ते आपले घेऊन?
1: त्यांचे आपले हाड. आणि हांव

0: सॅम्पल दाखोवपा व्हरता कितें केला कितें करपाक शकता.
1: कितल्या दिसांचे आसता हे वर्कशॉप?
0: एक दोन दीस. एक दीस गोदडी स्टिचीस घालपाक दाखोवपा जाय आणि कशी मांडतात ते दाखोवपाक
1: जाय. आणि तुम्ही कोणा कडल्यान शिकले बेसिकली हे मांडप बीन? कारण ते मात्शे मांडपाचेरच चड असता म्हणतात न्ही.
0: ती सांगली न्ही लहान असताना ते आजीकडे वताले. आई माझी खूप सुंदर हँड एम्ब्रॉयडरी करता आणि त्याच्या खातीर आजी आईचे आजीचे आणि मेन किती आर्टिस्टिकली असल्या कारणाने ते फिनिशिंग करपाची जी सवय लागल्या जी ती पेपराचेर जी असता किंवा कॅनवास आम्ही पेंटिंग करतात ती जी सवय असता ती खंय तरी
1: उपयोगा पडटा.
0: इवन तुम्ही ड्राफ्टिंग करताना रोखडे आम्ही ड्राफ्टिंग तसे
1: करता
0: ते खंय तरी असतात. जेव्हा आम्ही लोकोत्सवान एक्झिबिशनान माणे विकताली त्यांना बाकीच्या बायलो माझ्याकडे डिझायना खातीर फक्त माणे विकते घेऊपा येताली. त्यांना एक माणो डिझायनाचा 200 रुपयांनी असतालो. त्यांना आम्ही चितले की अरे एका डिझायना खातीर इतले विकते घेतात. तर हांवें विचार केलो की हांव कित्याक बूक काडपाक शकना. आणि हांवें ते आजीचे 50 वर्सां पहिलीचे डिझायन्स आणि आता जी रनिंग असलेली जी डिझायन्स असे तयार करून 2016 सालान हांवें एक बूक प्रिंट आउट केलो. आणि आर्ट अँड कल्चरान माझे बुकां घेतली आणि कलकत्ता तिथूनही एका लायब्ररीन धाडल्या बुकां आणि मला बरो रिस्पॉन्स आयलो. बुकां अजूनही माझी कोणी मागयतात की मला जाय म्हणून बुका.
1: तुम्ही म्हणले तुम्ही रिटायर मनशां खातीर वर्कशॉप घेतले त्यांच्या हांव समजूंक शकता. तांकां एक ऍक्च्युली टाइमपास जाय म्हणून ती कला मनापासून शिकता. पण जेव्हा कॉलेजीन घेता त्यांना भुरग्यांचं कसं प्रतिसाद?
0: शारदा मंदिराने आम्ही घेतलेले. थंय जे वर्कर्स असतात शारदा मंदिरात जे प्युन्स असतात त्यांच्या खातीर असले ते स्टाफा खातीर असले. मागीर फोण्या आम्ही असेच ओपन घेतलेले. आता कॉलेजीचे मला फर्स्ट टाइम आयला पण अजून हांवें घेऊंक ना वर्कशॉप कारण पाऊस पडटा न्ही. आता हालीच आयला.
1: पण बरो प्रतिसाद असता तुमका खंय वता थंय तुम्ही?
0: बरे सांगे न्ही 80-80 बायलो
1: असतात
0: आणि जायली आणि हांव हँडल करता सगळे. ते काय मातशे कळता
1: फुडे जायली म्हणजे तुमच्या चली.
0: हय जायली म्हणजे माझ्या चली. आणि
1: त्याच्यामध्ये
0: पुढची आता ते मार्केटिंगान असा ते फुल ऑनलाईन सगळे मार्केटिंग ते पळता आणि हांव सगळ्या बायलांकडनं कामां करून घेता. माझे आयडियाज असतात आणि एक पॅटर्न तयार झालो का दुसरो मागीर
1: दुसरो मागीर. आणि हातूतल्यान तुमचे तुमकाय खूप शिकचे पडटा आसतले न्ही रिपीट जाऊन जायना म्हणून.
0: फर्स्ट हांव जेव्हा आणि हँडीक्राफ्ट म्हणतकच नी एक आयटम रिपीट तसं सेम येत ना तिथून तो दुसरो येतलोच. म्हणजे माका जर तुवें सांगले की तिथून काम कर की हांव तिथून 4 फुलां तरी एक्स्ट्रा घालतलीस.
1: तुझे आपले हँड एम्ब्रॉयडरी
0: म्हणजे ते एक मेमरी क्विल जेव्हा जाता त्यांना ते इतले भीतन हांव क्रिएट की त्यांचे आता एक जॅकेट असले फराचे म्हणजे ते फराचे जॅकेट नुसते किती खंय युज करतली. हांवें त्याचे फक्त वरची टोपी काढली त्याका तोंड लायले माकड केले आणि त्याका एम्ब्रॉयडरी करून ते अटॅच केले. म्हणजे कस्टमरांकही बरे
1: दिसूंक जाय पळयना बरोबर घेण दिसूंक जाय. हय लिनाबाई एक सांगात की पहिलीच्यान एक चलत आयला की जेव्हा एखादी घरातल्या धुवेचे लग्न ठरता त्यांना ती आपल्या घोवाकडे वतना कपियाळी व्हरता माणे म्हणचे पेक्षा गोजडी व्हरता गोजडी कपियाळे व्हरता. आज काल हो ट्रेंड चालू असा आणि तशी मागणी असा.
0: हय मागणी असा पण कमी असा. आता बेडशीट्स बी व्हरनात भुरगी म्हणजे एखादी व्हरतात. पहिली 6-7 डझनांनी व्हरताली ती आता एखादी म्हणजे आवय एक आवड असता म्हणून आवय पण चली एक तिना हे हांव तर स्पष्ट सांगता. ती म्हणटा रेडीमेड म्हाका मेळटा कित्याक जाय
1: पण
0: ते कितें असता की जेन्ना फंक्शन असता घरांत आज फंक्शन सुद्धा घरांत कमी
1: असतात.
0: सगळे बाहेर हॉटेलात वतात खावपा वतात ते खूप कमी झाले. म्हणजे हांवें जे पळयला ते आता ते काहीच
1: नाही.
0: मी ते खंय तरी म्हाका ते कन्वर्ट करपाचे असा की हितूतल्यान जी एम्ब्रॉयडरी असा मागीर ते मास्काचेर आम्ही एम्ब्रॉयडरी केली.
1: मास्क घालपाक लागले
0: मागीर ते म्हणजे आमकां कोविडान सुद्धा आमकां काय प्रॉब्लेम तुमची आयडिया तुम्ही वापरात. आता टेबल रनर्स असतात टेबल क्लॉथ गेले टेबल रनर्स टेबल रनर्सची ऑर्डर म्हाका अमेरिकेकही

0: गेली म्हणजे 25-25 ट्रेबल रनर करून मेल्यात
1: हा हा हा
0: गिफ्टिंग खातीर.
1: हा
0: मागीर टिश्यू पेपर्सचे बॉक्स आमी
1: हय हय
0: म्हणजे कोणाक कितें जाय तशें आमी
1: पयलीं
0: करून
1: टिकोजी बीन
0: तसलें टिकोजी. आतां ती टिकोजी काय करून यूज
1: वापरिना बरोबर.
0: मागीर जे तुमकां आतांच्या फर्निचरार यूज जाता
1: ते करतात. हातूंतल्यान आपली क्रिएटिव्हिटी आणिकय घडटा आणि कितें तरी केल्ल्याचे समाधान
0: नवीन कितें तरी म्हणजे तुमच्या काळा प्रमाणे बदल
1: करचो पडटा. हांवें म्हणलें आपल्याक स्वताक समाधानही मेळटा म्हणून तुम्ही हातून समाधानी आसात.
0: खूप खूप. आणि म्हाका असे दिसता की आणि अजून खूप कितें करपाचे आसा. म्हाका पेंटिंग स्टाईल करून ते करपाचे असं चालू असा.
1: लीनाबाय, खुबशे आमच्यो अस्तुरी अशे असतात की जी घरात असतात तांकां कळना आपण किती करचे टाइमपास कसो करचो तांचे खातीर तुम्ही किती सांगशात.
0: ऍक्च्युली त्यांना हांव जेव्हा असे म्हाका विचारतात आता कणकवली सुद्धा म्हाका म्हटले की तुम्ही आता हांवे किती म्हटले म्हाका पहिली बायलो पळोवच्यो पडटल्यो त्यांना किती
1: आवड
0: एम्ब्रॉयडरीची आवड असा कटिंग ची आवड असा किती त्यांना आवडता टेलरिंग आवडता प्रत्येकाची चॉईस
1: वेगळी
0: ती आवड शोधून काढपाक जाय. आता भुरग्यांच्या वेळार सुद्धा हांवें तेच केलं की त्या भुरग्याक किती आवडटा. म्हाका तीन भुरगी असतात दोन चलयो असतात एक चलो असा मग त्यांना व्हडल्याक बापाय भाशेन प्रेसान वचपाचे असले म्हणून ते प्रेसान झाले. मधले किती केले मधल्यान बीएससी केले न्यूट्रिशन बीएससी बरे पर्सेंटेज घेऊन पास झाले पण ते खंय तरी म्हाका दिसताले की तेथून भितर आर्टिस्ट असा आणि त्याला हा कितले फावटी सांगलेले की तू आर्टिस्ट बरो जावपाक शकता. तर कोविड आयलो तर ते किती करतले म्हणून त्याने त्याला सांगले त्याला डिजिटल वर्क करपाचे असा डिजिटल डिझायनिंग. तर हांवें त्याला सांगले तू गोवा कॉलेज ऑफ आर्ट जॉईन कर
1: बरोबर
0: आणि त्याने ते केले आज ते बीएफए आर्टिस्ट म्हणून झाला आणि आज मुंबई ते वर्क करता
1: त्याच्या क्रिएटिव्हिटी मार्ग मिळतो बरोबर.
0: ती क्रिएटिव्हिटी तुमका शोधपाक जाय. तुमकां बायलां सुद्धा रिटायर्ड झाली तरी सुद्धा तुका किती
1: आवडटा
0: आणि बरे त्या एजीचेर तुका मागीर डोळ्याचे त्रास असतात त्या हेतूतल्यान तू किती
1: बरोबर
0: करतले. तर विणकाम असा तुमकां विणकाम सांगले नी बटन डबले का तुका डिझाईन
1: मिळतात
0: ते तुम्ही हे करपाचे की आपल्याक किती आवडटा हे पहिली
1: शोधून काढपाक जाय बरोबर आणि मागीर आपल्याय कलेक आपल्याय मनाक एक दिका मेळटा. हय लीनाबाय तुम्ही आज वेळातल्यान वेळ काढून आमच्या स्टुडिओंत आयल्यो आणि हांव जाणा तुम्ही ज्यो कलात्मक अश्यो रचना केल्यात त्यो आमच्या सगळ्या महिलांक सगळ्या अस्तुऱ्यांक उर्बास दितल्यो. तुमच्या फुडल्या प्रवासाक हांव तुमकां बरे आणि बरेच आवंडेता तुमचे खातीर तुमकां चड आणि चड देव बरे करू.
2: थँक्यू. देव बरे करू. अस्तुरी ही कार्यावळ खासा बायलां खातीर आमी घेऊन येता कारण अशाच यशस्विनी बद्दल आयकून बायलांक बळगे मेळचे कितें तरी स्वता करपा खातीर ताक मेळची म्हण आशा करता. आयच्या यशस्विनी वळेरेंत बाय लीना वसंत काटकार हांच्या मुलाखतींतल्यान तुमकां प्रोत्साहन मेळ्ळां आसतलें. अस्तुरी कार्यावळींत घेवया ल्हान विसव. विसवा उपरांत आयकुपाक रावात कोंकणी गीतां.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करा.
1: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अंदुवर्सा आकाशवाणी पणजे केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयतां. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची परवणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मना रेजोवपाचें कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युववाणींत मेळटात युवकांक उदर

0: ऐकवेनो नेहा राजपाल हांच्या आवाजान हे कोंकणी गीत तुम्ही ऐकले. चंद्रिका पाडगांवकर हांचे हे बोल आशिल्ले. अजय नायक हांचे संगीत.
1: स्वच्छ भारत घडयतना स्वच्छ मनान स्वच्छ काळजान भौशीक स्वच्छताय राखूया, आरोग्यवान राहूया. स्वच्छता ही सेवा.

0: ऐकवेनो हे कोकणी गीत तुम्ही ऐकले गौतमी हिदे बांबोळकर हांच्या आवाजान. उषा नायक हांचे बोल आशिले डॉक्टर साईश देशपांडे हांचे संगीत.
1: गाव आणि हाव ऐकार गावांतल्या गजाली गावकऱ्यांकडल्या.
2: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
3: गाव आणि हाव

0: राजवी नायक हांच्या आवाजान आनी कोंकणी गीत तुमी आयकले. बाकी बाब बोरकार हांचे भूल आशिल्ले.
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

हगवेनो साधना सरगम हंचे आवाजान है कोकणी गीत तुम्ही ऐकले अशोक पत्की हंचे है संगीत आशिले. ऐकवेनो बरोबर एक वराचेर ऐकुपाक रावा दिल्ली केंद्रावेल्यांक संक्षेपीत जावपी हिंदीतल्यान खबरो आनी एक वर पांच मिनटांचेर कोकणी खबरो.

72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाला. आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 या हिंदी चित्रपटाक उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार फाव झाला. आधार ॲपान 4 कोटी डाउनलोड्सचो पावणो हुपला. हाच्या वेल्यान सोयीस्कर आणि डिजिटल आधारित वळख सेवांचेर नागरिकांचो वाढतो विश्वास दिसून येता. जम्मू काश्मीरात वायट हवामानाक लागून पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गावेल्यान श्री अमरनाथजी यात्रा तसेच श्री माता वैष्णोदेवी यात्रा आयच्यान स्थगित केल्या. आयआयटीन देशाच्या उदरगतीत महत्वाचे योगदान दिला आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार असतात असे प्राध्यापक अजय कुमार सूद आणि म्हणला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या गोय फाट्यान आज फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात आपलो 7वो दीक्षांत सुवाळो मनयलो त्यावेळार ते उलयताले. फिफा विश्वकरंड 2026च्या फायनलीत आज अर्जेंटिना स्पेना आड खेळटलो. आणि 2 फावटी ऑलिंपिक पदक जिंकपी PV सिंधू हिणे आज पहिलेच खेपे जपान ओपन खिताब जिंकलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.

0: Agavenor Tony Carr आणि डेल्फिन यांच्या आवाजाने हे कतार तुम्ही ऐकले.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

कांद्रा वांगडा कार्यावळीचे हे आसा निमणे कातार. आंतोनेत हांच्या आवाजान ह्या कातारा वांगडा आमची कार्यावळ सोंपता. बरोबर 1 वर 30 मिनटांचेर आयकुपाक रावात मराठीतल्यान खबरो.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी। जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य। आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारने सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली। शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदार

0: खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला, मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली.
1: शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 7,000 आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे. हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील, महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. ते बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात, असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो. तर सगळ्यांना 13 च्या 13 खासदारांना कशाप्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील.
0: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोचतील. आपल्या दौऱ्यात त्या मोल्दोवाच्या अध्यक्ष माईसा सांदू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या इतर नेत्यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशी संवाद साधतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती येत्या मंगळवारी नॉर्थ मॅसेडोनिया इथं पोचतील. यावेळी त्या नॉर्थ मॅसेडोनियाच्या अध्यक्ष गोर्डाना सिल्जानोवस्का दाउकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच प्रधानमंत्री क्रिस्टिजान मिकोस्कोस्की आणि इतर नेत्यांची भेट घेतील. राष्ट्रपती मुर्मू भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार मंचाला संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू येत्या गुरुवारी रुमानिया इथं पोचतील. यावेळी त्या रुमानियाचे अध्यक्ष निकुशोर दान, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोझान आणि इतर नेत्यांची भेट घेतील. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू भारत रुमानिया व्यापार मंचाला संबोधित करतील आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. राष्ट्रपती मुर्मू यांची 3 देशांची अधिकृत भेट ही या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच पूर्व युरोपीय क्षेत्राशी संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वाची असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत झांजीबार आणि टंझानियाचे अध्यक्ष डॉ हुसैन अली एमविनी यांची भेट घेतली. उच्च शिक्षण, क्षमता विकास, पाणीपुरवठा, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर क्षेत्रांमध्ये भारत आणि टंझानिया यांच्यातलं सहकार्य वाढवण्यावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टवर दिली आहे. पनामाचे परराष्ट्र मंत्री जेव्हियर इडुआर्डो मार्टिनेझचा वास्केज भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते आज सकाळी नवी दिल्लीत पोचले. ते उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. येत्या बुधवारी ते बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचीही भेट घेणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवताना त्यांचे शारीरिक आरोग्यविषयक सर्व निकष स्थिर होते. यानंतरही रुग्णालयानं त्यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलंय. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. तसंच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहेत असं रुग्णालयानं म्हटलंय. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिराच्या विश्वस्त मंडळानं जाहीर कराव्यात, यामुळे त्याचा वापर कसा झाला याची माहिती मिळेल असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. या प्रकरणाची पारदर्शक आणि निःपक्षपाती चौकशी व्हावी अशी अपेक्षा असल्याचं यात म्हटलंय. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य ठरले. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकानी यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. भारत आणि इंग्लंड संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 न बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठी रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा पराभव करून इंग्लंडने कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. इराणने जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर नव्यानं हवाई हल्ले सुरू केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याची माहिती आज कुवेतच्या सूत्रांनी दिली. या हल्ल्यानंतर हवाई सुरक्षा प्रणाली कार्यरत केल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलंय. देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. अनेक ठिकाणी दरडी कोसळलेत. फ्लॅश फ्लड सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे रस्ते बंद झालेत. हिमाचल प्रदेशात 20 आणि 21 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन झालं असून 8 जणांचा मृत्यू झालाय, 6 जण बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णव देवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आलेत. पिठोरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

ऐकवेनो, तुम्ही ऐकता 233 अंश एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्जाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादी चॅनल. वरां जाल्ली आसा बरोबर 1:40. दनपारच्या सभेत तुमकां सगळ्यांक परतून एक फावट येवकार. ऐकुया आयज वितरापी कार्यावळींची वळेरी.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.

0: awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा एकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध असात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: ऐकवेनो आता ऐकूया सदाफुली कार्यावळीचे निमणे गीत. या गीता वांगडा आमची कार्यावळ सोंपता.

0: आगव्यानो, हे निमणे गीत तुम्ही ऐकले साधना सरगम आणि जय मंगलदास हांच्या आवाजान. या गीता वांगडा आमची सदाफुली कार्यावळ सोंपता. बरोबर 2 वरांचेर आयकुपाक रावात मिड डे न्यूज इन इंग्लिश आणि 2:15 दोपहर समाचार.
1: नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या 2 संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
2: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 8:15 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्मक गोय.
4: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
5: वेव्स
4: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
5: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
4: तर करात बेगोबेग डाउनलोड
5: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
4: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
5: वेव्स
6: ऐकवेनो तुम्ही ऐकता हिंदी चित्रपट संगीताची कार्यवळ. कार्यवळ मुखार सोनू निगम हांच्या आवाजान हे गीता वांगडा.

ऐकवेनो तुम्ही ऐकता हिंदी चित्रपट संगीत. तुम्ही ऐकले दबंग फिल्मातले गीत सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांच्या आवाजात साजिद वाजिद हांचे हे संगीत आशिल्ले.

0: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात सप्तसूर सप्तसूर
1: ऐकवेनो हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यावळीत मुखार ऐकूया अनवर फिल्मातले हे गीत रूपकुमार राठोड हांच्या आवाजान

ऐकवेनो अनवर फिल्मातले हे गीत तुम्ही ऐकले रूपकुमार राठोड हांच्या आवाजान. मिथुन हांचे हे संगीत आशिल्ले सईद कादरी हांचे बोल.

ऐकवेनो अय्यारी फिल्मातले हे गीत तुम्ही ऐकता सुनिधी चौहान हांच्या आवाजान, रोचक कोहली हांचे हे संगीत असा मनोज मुंतशीर हांचे बोल.

ऐकवेनो अंजाना अंजानी ह्या फिल्मातल्या गीत तुम्ही ऐकता शेखर रविजानी ह्यांच्या आवाजान. विशाल शेखर ह्यांचे हे, संगीत आशिले अमिताभ भट्टाचार्य ह्यांचे बोल.

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: आगे बहनो, हिंदी चित्रपट संगीत ह्या कार्यक्रमाचे निमणे गीत ऐकपाचे वेळ झालो आसा. ऐकूया शंकर महादेवन हांच्या आवाजान हे निमणे गीत. ह्या गीता वांगडा आमची कार्यावळ सोंपता. बरोबर 3 वरांचेर आयकुपाक रावा दिल्ली केंद्रा वेल्यांक.

नमस्कार, हांव सविता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. सोमार सावन सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका घडोवन हाडली. दोनूय सभाघरांचे कामकाज सुचारू पद्दतीन चलपा खातीर सगळ्या पक्षांनी सहकार्य करचे अशे आवाहन सरकारान ह्या वेळार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय घरमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज सुटके झुजारी मंगल पांडे हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओपल्यात. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आयज नवी दिल्लीत झांझीबराच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेवन भारत टांझानिया संबंधांचो नियाळ घेतलो आणि सहकार्याच्या नव्या संधींचेर भासाभास केली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लीत झांझीबराच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. ह्या वेळार उच्च शिक्षण, क्षमता निर्माण, उदका पुरवण, भलायकी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान ह्या सारख्या वेगवेगळ्या मळार भारत टांझानिया सहकार्य वाढवपाविशी दोनूय फुडाऱ्यांनी भासाभास केली. फाल्यां ऑस्ट्रेलियात सुरू जावपी एक्सरसाइज पीच ब्लॅक 2026 ह्या बहुराष्ट्रीय हवाई झुजाच्या सरावात भारतीय वायुदळ वाटेकार जातले. आयआयटीन देशाच्या उदरगतीत महत्वाचे योगदान दिला आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आसात असे प्राध्यापक अजय कुमार सूद हांणी म्हणला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोयच्या फाट्यान आयज फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात आपलो सातवो दिक्षांत सुवाळो मनयलो. ताळगावचे आमदार आणि आदली मंत्री

कार्यावळी चालू आसात, तशेंच विविध भारतीच्यो विज्ञापन वितरावणी सेवेच्यो कार्यावळी चालू आसात, त्यो तुमच्यांनी आयकूं येता. ह्या चॅनलाचेर परतून तुमची आमची भेट जातली सांज वेळा 5:28 मिनटांचेर. तो मेरेन निरोप दियात,

नमस्कार. 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय वाहिनी वयल्यान आमी उलयतात. बरोबर सांजेची 5:30 आणि 22 सेकंद जातात. म्हादय वाहिनीच्या तिसऱ्या प्रसारणाक आमी आरंभ करतात आणि तुमका सगळ्या ऐकुप्यांक हांव अद्वैत साळगांवकार माहे मोगान येवकार दिता. इश्टानू, आयज आयतार 19 जुलय 2024 आणि आयच्या सोबीत सुंदर सांजेक तुमका परतून एक फावट माहे मोगाचो उर्बे बरी ती येवकार दिता आणि आयकत रावात आकाशवाणी पणजे केंद्राचो म्हादय चॅनल. तेच परी 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुमका ऐकूंक मेळटा आकाशवाणी पणजे केंद्राचो FM रेनबो चॅनल.

मोगळा ऐकूबेनू आईच्या तिसऱ्या प्रसारणाची सुरुवात युवावाणी कोकणी हे कार्यावळीतल्यान करूया. आणि आज युवावाणी कार्यावळीचे विषय असा म्युझिक थेरपी. साई वजे हांची मुलाखत आणि मुलाखत घेऊपी असा तर डॉक्टर सायुष देशपांडे. तर ऐकूबेनू आस्वाद घेऊयात म्युझिक थेरपी.

0: म्हज्या युवा इश्टांनो नमस्कार. आमी खुबदा चित्तात की शिक्षण म्हणजे जे फॉर्मल एड्युकेशन झाल्या उपरांत आमी कितें करूंक जाय, खंय नोकरी करपाक जाय, आमचे खातीर खंयचे खंयच्यो संदी उपलब्ध आसात. पूण आतां आमी पळयतात की आमच्या तरणाट्यां मुखार करियर ऑप्शन्स जायते आसात. खास करून आतां न्यू एड्युकेशन पॉलिसी अशाच पद्दतीचे करियर ऑप्शन्स घेवन येता जंय आमकां तुमकां आमच्या आवडीच्या क्षेत्रांत करियर करपाक संदी उपलब्ध आसात. आमच्या वांगडा आयज आसा सई वजे. ताचो एक वेगळोच करियर ऑप्शन ताका मेळ्ळा, ताचेर ताणें स्वता जावन अभ्यास सुरू केला आनी शी इज ऑल्सो अ गूड म्युझिशियन, अ गूड सायकोलॉजिस्ट, अ अपकमिंग म्युझिक थेरपिस्ट. योकार तुका सई आमच्या ह्या कार्यावळींत.
1: योकार.
0: तूं पुण्याच्या एका खासगी विद्यापीठांत BA लिबरल आर्ट्स ऑनर्स करता आनी तातूंत मानसशास्त्र विशय घेवन म्युझिक थेरपीचेर अभ्यास तुजो सुरू आसा. हे एक वेगळेच मळ आसा, ताचे विशीं आमच्या तरणाट्यांक मातशें सांग.
1: बरोबर. हांव BA लिबरल आर्ट्स ऑनर्स सद्या शिकता. सो पयली हांव सांगपाक सोदता की वॉट इज BA लिबरल आर्ट्स. BA लिबरल आर्ट्साच्या सकयल आमकां जाय ते सब्जेक्ट चूज करपाक शकता. सो आतां खूब अशे कॉलेजीस आयल्यात नवीन नवीन, तांच्यांनी कोर्स सुरू केल्यात. थंय आमकां आपल्याक म्हाका जाय तो सब्जेक्ट हांव चूज करूं शकता. सो म्हाजे स्पेशलायझेशन आतां सायकॉलॉजी आसा, म्हणजे माझो मेजर सब्जेक्ट

0: सायकॉलॉजी आसा आनी म्हाजो मायनर सब्जेक्ट मिडिया स्टडीज आसा. आनी सायकॉलॉजीच्या अंडर म्हाका आनी एक सब्जेक्ट आसा जो म्हणजे म्युझिक थेरपी. म्हाका ल्हान आसतनाच्यान म्युझिकान खूप इंट्रस्ट आशिल्लो आनी म्हाका ऑलवेज सगळी करता तें केन्नाच करपाचें नाशिल्लें. म्हाका सदांच एक युनीक वेगळी वाट सोदपाची आशिल्ली. अशेंच करता करता म्हाका एक दीस म्युझिक थेरपी हो टर्म दिसलो आनी म्हाका सायकॉलॉजीन पयलींच्यान इंट्रस्ट आशिल्लोच, म्हणजे कशें चलता सायकॉलॉजी, कशें आमचे मॅमरीज कशें क्रिएट जाता, ह्या टॉपिकान म्हाका खूप इंट्रस्ट आशिल्लोच आदीच्यान. सो म्युझिक आनी सायकॉलॉजी हे दोन ब्रॉड सब्जेक्ट एकठांय हाडून आमी ताचो कसो नवीन एक सब्जेक्ट तयार करून कशें अभ्यास करपाक शकता. सो हांवें ताचेर खूब अभ्यास केलो, म्हणजे हांवें खूब वाचले, युट्यूबाचेर व्हिडिओ पळयले आनी म्हाका तो खूब आवडपाक लागलो टॉपिक. सो हांवें अशेंच करून करून कॉलेजीस सोदपाक लागले हांव, प्रायवेट कॉलेजीस. आतां गव्हर्मेंट कॉलेजीसान आतां सुरू जाता, बट प्रायवेट कॉलेजीसान आसात ते लिबरल आर्ट्स. सो ते सोदता सोदता म्हाका हांव ज्या इन्स्टिट्यूटान शिकता ते इन्स्टिट्यूट मेळ्ळें. थंय हांवें मातसो रिसर्च केलो, तेजेर म्हाका कळ्ळें की त्या कॉलेजीन म्युझिक थेरपी सुद्दां आसा. थंय जे प्रोफेसर आसा तांचे कडेन उलयलें हांव. बेजीक नॉलेज ऑफ म्युझिक म्हाका दिसता पुरो आसा म्युझिक थेरपिस्ट जातली जाल्यार. थोडेशे इन्स्ट्रुमेंटाचे ज्ञान, तज्ञ असपाक जाय असे ना,
1: वळख असपाक जाय म्युझिकाच्या क्षमतेची वळख असपाक
0: जाय.
1: म्हाका सांगात की म्युझिक थेरपी जे पद्धतीन तुम्ही करतात किंवा आता करियर ऑप्शन म्हणून जेव्हा हा घेता त्यांना ताचो वापर मनाचेर जावपाचो उद्देश असा काय शरीराचेर?
0: दोन्ही. आमचं शरीराचे काय दुयेंस असतात न्ही, ताज्या वांगडा आमचे मानसिक दुयेंसूय असतात. ते स्किप करपाक शकना आम्ही. मानसिक दुयेंस हे आमच्या वांगडा असतलेच इन अ फिजिकल पेन. म्युझिक असे एक क्षेत्र असा किंवा अशी एक कला असा जी प्रत्येकाक आवडता आणि कोणाक ती नाका जायना. ऑब्वियसली चढ जर झाले म्युझिक झाल्यावर ते आमका केन्नाय नाकाच जाता, पण एका लिमिटेड प्रमाणात जर म्युझिक झाले जाल्यार ते आमकां सदांच आवडटा. आनी म्हणून म्युझिक असं म्युझिकान म्युझिकाच्या थ्रू आमी लोकांपर्यंत पावून तांचे जर दुयेंस, तांकां जर पेन तांचो कमी करू शकता किंवा तांचे मानसीक तांचे इमोशन तांचे भायर हाडपाक तांकां जर मदत करू शकता जाल्यार म्युझिक इज द बेस्ट ऑप्शन असे म्हाका दिसता.
1: आणि हातून ट्रीटमेंट जी पद्धत असा तातून कितें खंयच्या खंयच्या पावणे असतात, व्हॉट स्टेजीस तुम्ही म्हणजे असे चित्तात की हातूतल्यान थेरपी जाऊ येता, व्हॉट आर द स्टेजीस इन युअर ट्रीटमेंट?
0: म्युझिक थेरपी हे आमी हॉस्पिटल्सान यूज करपाक शकता. सो हॉस्पिटलान स्पेशली म्युझिक हे पेन मॅनेजमेंट पेन रिलीफा खातीर यूज जाता. जे ऑपरेशन जातून पेशंट्सांक चड पेन फील जाता किंवा एक केमोथेरपीचं एक्झाम्पल आम्ही घेऊ शकता, थंय पेशंटाक खूप पेन जाता युजली. सो थंय खंय तरी एक डिस्ट्रॅक्शन म्हणून आमी प्रोफेशनल म्युझिक थेरपिस्ट जो असता तो एक सेट ऑफ म्युझिक ताज्या खातीर प्रिस्क्रायब करू शकता, जो तो ड्युरिंग द कोर्स ट्रीटमेंट तो तेजे ऐकू शकता. तातून म्युझिक थेरपी इंटरवेन्शन्स असतात, म्हणजे टेक्निक्स असतात वेगळे वेगळे. ताज्या अंडर इमॅजिनेटिव्ह टेक्निक येता.
1: माझे विस्कटावून सांगात इमॅजिनेटिव्ह टेक्निक म्हणजे किती?
0: हा, इमॅजिनेटिव्ह टेक्निक म्हणजे एक पीस गाण्याचं आमका थेरपिस्ट जो असा जो पेशंटाक ऐकयता किंवा तो थ्रू आउट द थेरपी सेशन चालू असता फाटल्यान एक असो म्युझिक जो ताका पेशंटाक खबर ना, म्हणजे ताज्या ओळखीचे गाणे किंवा तातून शब्द नसतात, तातून फक्त गाणे म्हणजे फक्त मेलडी असता, वाद्य असता किंवा वोकल्स असतात नॉर्मल. सो ताणें कितें जाता, ऑटोमॅटिकली एक भाव निर्माण जाता. आमी पेशंटाक सांगतात की एक इमॅजीन कर एक सिच्युएशन आणि तुका स्वताक त्या सिच्युएशनान इमॅजीन कर, हे सॉंग ऐकून किंवा ही मेलडी ही ट्यून ऐकून तुका कितें दिसता. वेन द पेशंट इज इन द पेन त्यांना आमी ही मेथड एक डिस्ट्रॅक्शन म्हणून यूज करपाक शकता. जेन्ना आमकां इवन ल्हान आसतना डॉक्टर इंजेक्शन दिता तेन्ना ल्हान भुरग्यांचे युजली डॉक्टर लक्ष वेधून घेता दुसरे कडेन खंय तरी, तेन्ना धाकट्या भुरग्यांक पेन कमी जाता. किंवा आमी सुद्दां म्हाका जर आतां खबर आसा की म्हाका डॉक्टर कितें तरी करतलो, म्हाका जर कट पडटलो हातीक, जाल्यार म्हाका तो खबर आसतना म्हाका चड पेन जातलो रादर देन डिस्ट्रॅक्ट जेन्ना हांव डिस्ट्रॅक्टेड आसता तेन्ना. सो ही एक

0: मेथड आसा जी डिस्ट्रॅक्ट करता पेना कडल्यान पेशंट्सांक, आनी पेशंट्सांक आमी सांगता की एक सिच्युएशन इमेजीन कर आनी ती म्हाका सांग. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमी एक फ्लुटाचो पीस जर पेशंटाक आयकलो जाल्यार आमी सदांच फ्लूट कृष्णा वांगडा असोसिएट करता. सो ताका मे बी गोकुळ दिसपाक शकता, ताका मे बी स्वता त्या गोकुळान दिसपाक शकता, ताका मे बी नदी दिसपाक शकता, ताका ते सो ते बरे चित्र एक ताज्या मुखार तयार जाता,
1: पॉझिटिव्ह एक
0: पॉझिटिव्ह इमेज एक ताज्या मुखार तयार जाता आणि ते काम करता एज अ डिस्ट्रॅक्शन फ्रॉम पेन.
1: तुम्ही एक भाव निर्माण करपाचे म्हणताल तुम्ही, आता असे कशे कशे भाव निर्माण जाऊ शकता किंवा खयचो पीस असं ऐकून देतकच वेगळ्या पद्धतीचं इमोशन इवोक जाता, असं म्हणजे एक उदाहरण द्यात पळया.
0: एक लहानशी झलक तुमकां हांव आयकयता जातून आमकां प्रेम किंवा ती एकता दिसपाक शकता. सो हे दोन प्रकारे जाऊ शकता, एक म्हणजे शब्द आणि एक म्हणजे भावना. सो हांव पहिली ती ट्यून तुमकां आयकयता.

0: आतां होराक भूप होराक आयकतना आमकां आनंद जाता किंवां आमकां ती आमी कितले ल्हान आसा आनी हो राग कितलो वास्ट आसा हाजी एक भावना निर्माण जाता. तशेंच आनी अशे खूब इंडियन क्लासिकलान खूब अशे राग आसात जातून आमी डिफरंट फिलींग एस्टाब्लीश करपाक शकता.
1: म्हाका हांगा एक दुबाव येता सई. आतां तुमी राग भूप असं अशें नाव घेतलें, म्हाका जर भूप येना जाल्यार म्हजेर तो परिणाम जावंक शकता एज अ पेशंट?
0: हा, बरो डाउट विचारलो. आमी दोतोरा कडेन वता, दोतोर आमकां पिल्लां दिता किंवां मेडिसीन दिता, ती आमी आमकां आवडटा म्हणून घेना किंवां आमकां ती खबर आसा म्हणून घेना, पूण ती डॉक्टर सांगता म्हणून घेता. आमकां सदांच खबर आसा की डॉक्टराक आमच्याकून चड खबर आसा आनी तो आपल्या बऱ्या खातीरूच दितलो म्हणून आमी ती घेता. तशेंच म्युझिक थेरपी कडेन पळोवंक शकता आमी. सो म्युझिकल पीस एक आमी वखद म्हणून पळोवंक शकता. म्हणजे हांव जर एक म्युझिक थेरपिस्ट आसा आनी हांव एका पेशंटाक जर एक टायप ऑफ म्युझिक प्रिस्क्रायब करता, तर आमी म्युझिक थेरपीन ताका प्रिस्क्रायब करप म्हणटा म्युझिक. सो हांव जर एक म्युझिक प्रिस्क्रायब करता ते ताणें ताका आवडटा म्हणून न्ही, पूण ते एज अ मेडिसीन म्हणून आयकचे अशें म्हाका दिसता. ताजो तेजेर इफेक्ट जातलोच, म्हणजे ताजे व्हायब्रेशन जे आसा, त्या पिसाचे जे व्हायब्रेशन आसा, ताजेर स्टडी ऑलरेडी म्युझिक थेरपिस्टान केल्ली आसता. सो ताजो जो इफेक्ट आसा न्ही तो त्या पेशंटाचेर जातलोच, पूण एक ती आवड भावना जर आमी ताज्या कडेन आवड भावनेन जर आमी ताज्या कडेन पळयले जाल्यार ताजो चड इफेक्ट आमचेर जातलो,
1: परिणाम जातलो आनी तो ताचे शरीर ताचे मन चड
0: रिएक्ट जावं शकता, चड रिएक्ट जावं शकता.
1: तुम्ही मेलडीची गजल केली, स्वरांची केली, तशेंच ताला विशीं किंवा बिट्सा विशीं कितें आसा थेरपीन?
0: हय, सो स्ट्रोक पेशंट्स आमी पळयतात न्ही किंवा जांची हाफ बॉडी पॅरलायज आसतात, ते जेन्ना नॉर्मल येवपाक लागता तेन्ना तांचे मोटर स्किल्स इतले डेव्हलप नसतात, म्हणजे तांचो ते प्रॉपर रिदमीक जशी आमी चलता नॉर्मल तशे ते चलपाक शकना. सो म्युझिक थेरपीन एक अशी टेक्नीक आसा जेतून थेरपिस्ट पेशंटा वांगडा एक सेट ऑफ ताल आसता, म्हणजे तातून स्पीड आसता वेगळे वेगळे. सो थेरपिस्ट पयली हळू स्पीडीन ताज्या वांगडा चलपाक, म्हणजे त्या ताला वांगडा त्या पेशंटान चलपाचे. सो अशें करून करून ओवर अ पिरियड ऑफ टायम, आमी म्हणटा न्ही 21 दीस लागता एक हॅबिट डेव्हलप जावपाक, तशें आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टायम तो पेशंट त्या वेगळ्या वेगळ्या स्पिडांचेर, त्या वेगळ्या वेगळ्या ताल चालू आसतना फाटल्यान प्रॉपर रिदमीक चलपाक शकतलो. तो ताज्या भितर आमी म्हणटा न्ही सामावून वयता बीट, तसो तो जाता आनी ताका ती संवय जाता, ताज्या सबकॉन्शियस मायंडाक ती संवय जाता की आपणें ब्रेना कडेन अशेंच सिग्नल धाडपाक जाय की त्या बीट्साचेरूच ताजो पांय उखलपाक जाय.
1: ही जाली स्वताच्या मेंदवान ताचेर केल्ली थेरपी, मागीर हळूहळू एक आधार कसो मेळटा,
0: एक आधार मेळटा.
1: जेन्ना आमी ह्या गजालींचे म्हणटात तेन्ना आमी आता सध्या पळयतात की आमच्या आधुनीक युगान, आधुनीक समाजान, समाज रचनेन म्हणया, झेम

0: टॉप सुद्धा कठीण जावपाक लागला.
1: बरोबर.
0: सो हाजे खातीर कितें रेकमेंडेड आसा स्लीप थेरपीन? अशें म्हणिना हांव की जाणट्यां खातीरूच.
1: ना ना ना, सगळ्यां खातीरूच. आमी जर एकूच सॉंग, म्हाका जर एक गाणें आवडटा, म्हजें आवडटें गाणें न्ही, म्हणजे लिरिक्साचो न्ही स्लीपाचेर खूब परिणाम जावपाक शकता. म्हणजे आमची झेम कॉन्शियसान उरूं शकता, आमकां झेम येवची ना. जर आमी, म्हाका जाय तेच सॉंग जर हांवें आयकले, किंवा एक प्लेलिस्ट आसा म्हाजी, ती जर हांवें युजली आयकली रातची न्हिदताना, जाल्यार म्हाज्या ब्रेनाचेर असो इफेक्ट जातलो की हांव ताज्या वांगडा तें गाणें म्हणपाक लागतलें. सो तो आमचो जो स्टेट ऑफ माइंड आसता न्ही, तो प्रेझेन्सान उरतलो, तो आमकां झेम येवची ना. बट आमी ताज्याच प्रमाणे जर आमी इन्स्ट्रुमेंटल म्युझिकाचो यूज केलो जातून लिरिक्स नासतात, अशे एखादे एक पीस आमी जर एक 20-25 मिनटांचो आमी जर चूज केलो, सो युजली म्युझिक थेरपिस्ट जर आयला जाल्यार प्रिस्क्रायब करता पेशंटाक. असो जर आमी आयकलो एक स्लो पीस किंवा एक एक सिमिलर ट्यून चालू आसता, आनी मागीर आमची ब्रेनाची स्टेट त्या रेस्ट स्टेटान वता, तशें न्हिदच्या टायमार जर ते आमी आयकले, आनी ते अशें आसपाक जाय की हांवेन उठून ते गाणें बंद करपाक जायना. ती जर माझी स्टेट ऑफ माइंड परत डिस्टर्ब झाली जाल्यार माझी परत झेम वतली.
0: हा, अशा प्रकारे आम्ही जांका झेम पडना
1: झेमना
0: अशें आसा, तांच्यानी हो असो एक्सपेरिमेंट करून पळोव येता.
1: हय,
0: तशेंच म्हाका सांगात जर आमचे तरणाटे आसात आतां यू आनी आयकपी बीन, तांकां अभ्यास करतना कॉन्सन्ट्रेशन जायना जाल्यार अशें कितें आसा थेरपीन?
1: आसा थेरपीन, पूण ते परत म्हणजे सगळ्याच स्टुडंट्सांक वता अशें ना. म्हणजे काही स्टुडंट्सांक ते डिस्ट्रॅक्शन जावं शकता म्युझिक, पूण काही स्टुडंट्सांक एक सॉफ्ट ट्यून जर आमी लायली, एक इन्स्ट्रुमेंटल ट्यून जर आमी फाटल्यान लायली जाका चड फास्ट लय ना, जी खूप स्लो आसा, जाका रिदम ना, अशी एक ट्यून जर आमी लायली जाल्यार ती आमकां कॉन्सन्ट्रेट करपाक मदत करू शकता आनी ताणें आमचें कॉन्सन्ट्रेशन वाढू शकता. इवन तानपुरा, सो तानपुरा हे चार स्वर लूपाचेर चालू आसता.
0: बरोबर.
1: तातून वेगळे असे काय नसता ज्याने आमचे ब्रेन डिस्ट्रॅक्ट जातले. सो रातचे न्हिदच्या टायमार सुद्धा जर आम्ही नॉर्मल तानपुरा सुद्धा एका स्वरान लावून न्हिदली जाल्यार म्हाका दिसता ते झेमे खातीर खूप हेल्प जातलो.
0: आता या म्युझिक थेरपीचे आता फ्युचरान कसे कसे इम्प्लिमेंटेशन जाऊ शकतात, आमचे जे युवक ऐकतात त्यांच्या खातीर प्रॉस्पेक्ट्स किती असतात थ्रू म्युझिक थेरपी?
1: आयच्या टायमार म्युझिक थेरपीचो इतलो अवेअरनस ना, बट आता म्युझिक थेरपी हो टॉपिक म्हणजे आता युवावाणीच्या थ्रू बी आम्ही लोकांपर्यंत पावयता, आम्ही युवकांपर्यंत पावयतात. इन अपकमिंग इयर्स एक फूल अवेअरनस क्रिएट जातलो आणि एक लोकांक गरज भासतली, कित्याक म्युझिक असे असा न्ही जे केन्ना आउटडेट जाऊ शकना. आम्ही प्रत्येक मनीस सदांच एक अल्टरनेट थेरपी सोदता विथ मेडिसिन, म्हणजे फिजिओथेरपी असत किंवा स्पीच थेरपी असत, असे वेगळे वेगळे डोमेन्स असत थेरपीचे, जे एक मनीस मेडिसिना वांगडा पळयता. सो तसे म्युझिक थेरपी हो एक अल्टरनेट थेरपीचो प्रकार जावपाक शकता जो आमच्या मेडिसिना वांगडा आमकां हेल्प करतलो. म्हणजे हांव म्हणिना की मेडिसिन कंप्लिटली बंद करून म्युझिक थेरपी कडे येवपाचे,
0: मेडिसिनाक पर्याय खंयची थेरपी जाऊ शकना, फक्त सपोर्ट
1: करपाक शकता, ताजो बेनिफिट आमकां चड जातलो मेडिसिनाचो.
0: आणि हाकाच लागून म्युझिक थेरपीचो डिमांडूय वाढतलो.
1: हय,
0: तर आमच्या तरणाट्यांनी जर करपाक जाय ह्या अशा पद्धतीची थेरपी किंवा स्पेशलायझेशन जाल्यार ताणी खंय खंय सोदचे किंवा खंय वचचे?
1: खूप टेट टॉक्स असतात. बेसिक जर इंट्रोडक्शन टू म्युझिक थेरपी किती किती असता म्युझिक थेरपीचे जाल्यार तसे खूप व्हिडिओज असतात ज्यातून त्यांच्यानी दाखवला की म्युझिक थेरपी कशी यूज जाता, मेडिसिना वांगडाच जशी कशी यूज जाता. सो ते पळयले जाल्यार आमकां चड माहिती जातली की म्युझिक थेरपी म्हणजे कितें. परत प्रायव्हेट खूप असे कोर्सीस असतात, पीजीडीएम कोर्सीस असतात ग्रॅज्युएशन झालेल्या भुरग्यांक, जे ते करू शकता आणि म्युझिक थेरपी बद्दल आणि चढ जाणून घेऊ शकतात. आणि क्वालिफाय जावपाक एज अ म्युझिक थेरपिस्ट हे कोर्सीस खूप गरजेचे असा. आम्ही सदांच म्हणता की आमच्याकडे जर डिग्री असा जाल्यार आमकां फुडें बरे जॉब मेळटले, तशेंच जर अशी डिग्री जर आमच्याकडे असा जाल्यार फुडें जॉबा खातीर आमकां खूप इजी जातले. म्हणजे माझ्याकडे सर्टिफिकेट असा की हा बाबा हांवें इतले इतले कंप्लीट केला.

0: त्या मनशाक एक
1: विश्वास
0: विश्वास जाता की हा बाबा ह्या मनशाक कितें तरी खबर आसा,
1: आय एम इन सेफ हँड्स,
0: आय एम इन सेफ हँड्स अशें.
1: बरोबर. सो आमच्या युवकां मुखार हो एक बरो पर्याय आसा जांकां म्युझिक आवडटा तांच्या खातीर.
0: खूप
1: वेगळं ओपनिंग असं असे तुम्ही म्हणता.
0: हय हय.
1: आणि तुम्ही स्वतः ताची एक देख असा, यू आर एन एक्झाम्पल की अशा पद्धतीचे करिअर जाऊ शकता म्हणून.
0: हय.
1: निमणे किती सांगपाक सोदता तुम्ही आमच्या युवकांक?
0: हय, एक आम्ही म्युझिक आमच्या डेली लायफान कसे यूज करपाक शकता म्हणजे एन्झायटी खातीर. आमकां आता युवकांमध्ये एन्झायटी हो प्रकार खूप कॉमन झाला आता, म्हणजे एग्जामचे प्रेशर किंवा जॉब इंटरव्ह्यूचे प्रेशर किंवा वायवाचे प्रेशर, खूप जणां पॅनिक जातात. म्हणजे तांकां सोशल जो सराउंडींग असता ताका ते प्रेशर येता. सो त्या टायमार आमी म्युझिक थेरपी कशी यूज करपाक सोदता ताजो एक एग्जाम्पल दिवपाक सोदता. सो आमचे सगळ्यांचे एक गाणे असता फेवरेट सदांच, ते गाणे खंय तरी बंद जाग्यार किंवा खंय तरी एकट्यान वचून व्हडल्यान म्हणपाचे, जेणे करून माझा आवाज म्हाका ऐकपाक येवपाक जाय. आमी सदांच म्हणटा की म्युझिक थेरपीन की स्वतःचो आवाज हो स्वता खातीर बेस्ट थेरपी असा, बेस्ट ट्रीटमेंट असा. दुसऱ्याच्या आवाजान आमी गाणे ऐकच्या पेक्षा स्वतःच्या आवाजान जर आमी ते ऐकले जाल्यार ताजो परिणाम आमचेर चड जातलो. जेन्ना आमी त्या अननोन सराउंडिंगान, त्या एन्झायटी सिच्युएशनान जेन्ना आमी आमचो स्वतःचो आवाज ऐकता, तेन्ना आमच्या ब्रेनाक असे सिग्नल पावतात की हा ही एक आपल्या खबर असा अशी एनवायरमेंट असा, आणि त्यांना आमचं पॅनिक स्टेट किंवा आमची एन्झायटी स्टेट कमी जाता. हो एक एक्सपेरिमेंट आम्ही करू शकता किंवा वायवाच्या टायमार खूप टेन्शन येता आमकां किंवा इंटरव्ह्यूच्या टायमार खूप टेन्शन येता, त्यांना जर असे आम्ही केले, आणि असे खूप जणांनी केले असा, म्हणजे व्हडले व्हडले बिझनेसमॅन असे सांगतात. हांव आता खूप जणां वांगडा उलयता न्ही ह्या टॉपिकाचेर. सो म्हाका असे खूप जणां कडल्यान ऐकपाक येता की आम्ही बाथरूमान वचून व्हडल्यान ते सॉंग ऐकले, मागीर माझी मिटींग बरी झाली. तो एक स्वता खातीर नॉर्मल स्टेटीन ब्रेनाक हाडपाक पॅनिक स्टेटांतल्यान एक की कशी ती
1: सगळ्यांत सोपी पद्धत.
0: सगळ्यांत सोपी पद्धत.
1: तर फ्युचर असाच म्युझिक थेरपीन
0: खूप असा.
1: तुमका जर इंटरेस्ट असा इष्टानो झाल्यावर तुम्ही हे परसू करू शकतात करिअर, आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर झाल्यावर हाका खूप डिमांडूय येतलो असे दिसता आमका.
0: बरोबर.
1: हय काय ना.
0: बरोबर.
1: तर आमच्या युवकांक एक वेगळ्या विषयाचेर मार्गदर्शन तुवें केला सई, तुकाय बेस्ट ऑफ लक, आणि याचो वापर आमचे युवक करतलेच हाची म्हाकाय खात्री असा. देव बरे करूं.
0: थँक्यू.
2: ऐकूपेन्यू युवावाणी हे कार्यावळीत निकतेच खूप सुंदर पद्धतीन सई वजे हांची मुलाखत आम्ही ऐकली, आणि डॉक्टर साईश देशपांडे हांनी सुद्धा तितलेच बरे कुशळटायेन मुलाखत घेतली. आणि म्युझिक थेरपी, संगीताचे महत्व आयज प्रत्येक मनशाच्या जिणेंत कितले महत्वाचे असा, कारण आम्ही शेवटाक मनीस जात, मनीसूच न्ही जाल्यार जनावरां सुद्धा जरी पळयली तरी प्रत्येकाक संगीताची आवड असता. म्हणून मुलाखतीन दोळ सांगला तशें एखाद्याक बासरी ऐकुपाक आवडटा किंवा खंयचे तरी एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ऐकपाक आवडटा, आणि आमकां सवय जाल्ली असता. आम्ही संगीता बगर म्युझिका शिवाय आम्ही राहू शकनात. तकली मेळ जाल्या, डिस्टर्ब जाल्या, वाज येयला वा कितेंय जर आसत जाल्यार आमी एक आवडीचे आपले सॉंग काढून आमी ऐकपाचो प्रयत्न करतात. फकत प्रत्येकाक सॉंग्साच ऐकपाक आवडटा अशें ना, चडशा जाणांक सवय आसता सैमान बसप, सैमाचो आवाज ऐकप, वेगवेगळे सुकणे सावदांचो आवाज ऐकप, दर्यांची गाज थोड्यांक ऐकपाक आवडटा, न्हंयचे व्हावप थोड्यांक किंवा खळखळ आवाज थोड्यांक आवडटा. आणि हेच म्युझिक ऐकत ऐकत आम्ही प्रत्येक जण आमची सुख दुःख वाटीत वरियात.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455

0: 555 नंबरवर कॉल करा.
1: ऐकू पॅनू, काय वेळा पहिली एक बातमी आयली. गोयची नामवंत अशी राजकारणी तालिगाव विधानसभेची MLA आणि पहिलीची माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात हांकां दुखद मरण आयले. कांय भलायकेच्या कारणान त्यो आयज संवसाराक अंतरल्यो. त्यांच्या आत्म्याक आर्गां ओंपया, तांच्या आत्म्याक शांती लाबू इतलेच देवा लागीं मागया. आनी कार्यावळीक मुखार वर्तना ऐकुयात पपोन हांच्या आवाजातले हे मुखावयले सुंदर अशें गीत.

इष्टानो आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान आम्ही उलयतात. सोवरा जाऊन 6 मिनटां आणि 18 सेकंद जातात. जाणून घेऊया आयच्या दिसाक तिसऱ्या प्रसारणात आणि ह्या उरिल्ल्या वेळाक महादेव वाहिनीचेर वितरित जावपी कार्यावळींची रुपरेषा. तर बरोबर 6:15 शब्दुली ही कोकणी गीतांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली आणि ताचे उपरांत कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो 6:30 जातल्यो. 6:35 कातारांची कार्यावळ जातकच मराठी नाट्यगीतांची कार्यावळ 7 जातली. उपरांत 7:20 कोकणीतल्यान प्रादेशीक खबरो आणि ताचे उपरांत चावडेर ही कार्यावळ 7:30 जातली. आणि आयज चावडेर हे कार्यावळीत स्वरदीप कल्चरल असोसिएशन आमोणा हांचे भजन तुमकां आयकपाक मेळटले. 8:05 मराठीतल्यान खबरो जातकच 8:15 गीत गजल ही कार्यावळ आसतली. उपरांत विविध अश्यो खबरांच्यो कार्यावळी 8:45 सावन, जातूंत भितर समाचार संध्या 8:45 हिंदीतल्यान खबरो, 9:00 News@9 इंग्लिशींतल्यान खबरो, 9:15 स्पॉटलायट, जाल्यार 9:30 इशूज बिफोर पार्लमेंट, 10-11 मजगती संगीताचेर खाशेली अशी राष्ट्रीय कार्यावळ जातली. आणि ताच्या उपरांत 11:00 हिंदीतल्यान खबरो, 11:05 इंग्लिशींतल्यान खबरो दिल्ली केंद्रा वयल्यान सहक्षेपीत करून राती 11:12 प्रसारण सोंपतले. रायकुबेनू ही आशिल्ली आयच्या उरिल्ल्या वेळाक तिसऱ्या प्रसारणाक महादेव वाहिनीचेर वितरित जावपी कार्यावळींची रुपरेषा.

एकबनू जाणून घेऊया 105.4 मेगाहर्ट्झांचे आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो चॅनलाचेर वितरित जावपी कार्यावळींची रूपरेषा. तर सध्याक तुमका प्रकाश बाबा सांगतान.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी.
1: आयकुपेनू शब्दुली ह्या कोंकणी गीतांच्या कार्यावळीक सोपयता असताना हे निमाणे गीत शर्मिला कश्यप हांच्या आवाजान रमेश बेळुस्कार हांची उतरां.

0: आणि आयकुप्यानू ह्या गीता वांगडाच आयची आमची कोंकणी गीतांची कार्यावळ शब्दुली ही हांगा सुरूचो सोंपता. आयकुयात कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. फाल्यां सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका घडोवन हाडली. दोनूय सभाघरांचे कामकाज सुरळीत पद्दतीन चलपा खातीर सगळ्या पक्षांनी सहकार्य करचे अशें आवाहन सरकारान केलां. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी बसकेची येजमानकी चलयली. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू, राज्यसभेतले सभाघर फुडारी जगत प्रकाश नड्डा, संसदीय वेव्हार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आनी डॉ एल मुरुगन हाजीर आशिल्ले. बसका सुरू जातकच विरोधी पक्षांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया हांकां आमंत्रीत केल्ल्याचो निशेध करून सभात्याग केलो. आपलो निशेध नोंद केल्या उपरांत काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके, झारखंड मुक्ती मोर्चा, तृणमूल काँग्रेस आनी हेर विरोधी पक्षांचे वांगडी बसकेत सामील जाले. फाल्यां सावन सुरू जावपी आनी फुडल्या म्हयन्याच्या 13 तारखेमेरेन चलतल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जायत्या म्हत्वाच्या विधेयकांचेर चर्चा करून मंजूर करपाचे आसात. संसद सुरळीतपणान चलपा खातीर संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू हांणी सगळ्या पक्षांनी सहकार्य करचे अशें मागलां.
2: कोई पार्टी या कोई मेंबर अपना जो भी बात रखना चाहता है पार्लियामेंट में पूरा रख सकते हैं. मैं विपक्ष के साथियों को कहना चाहता हूं कि पहले में भी पार्लियामेंट को चलाने में दिक्कत आई थी क्योंकि हंगामा बहुत ज्यादा हुआ था. लोग चाहते हैं कि पार्लियामेंट सुचारू रूप से चले, इसलिए मैं फिर से सब पार्टी के नेताओं को मैं अनुरोध करता हूं कि पार्लियामेंट अच्छी तरह से चले, इसमें सब लोग योगदान करें और हम भी विपक्ष के बात सुनेंगे और विपक्ष भी हमारे
1: संसद सुरळीतपणान चलची अशें ह्या देशांतल्या नागरिकांक दिसता. संसद खंडीत जाल्यार राजकीय फायदो जायना हें परत परत सिद्ध जालां अशें रिजीजू हांणी सांगले. विरोधी पक्षांचे आयकुपाक सरकार तयार आसा अशें तांणी म्हळें आनी विरोधकांनी सरकाराचे आयकुचें अशें अपेक्षा आसा. सभाघरांत खंड पडल्यार सगळ्यांचो वेळ वाया वता अशें मंत्री किरण रिजीजू हांणी सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्डोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आनी रोमानिया ह्या तीन देशांच्या भेटेर वचपाक भायर सरल्यात. भेटेच्या पहिल्या पावण्यात राष्ट्रपती मुर्मू मॉल्डोवाक वतली. मॉल्डोवाक भेट दिवपाची ही भारतीय राष्ट्रपतींची पहिलीच खेप जावन आसा. भेटीवेळार राष्ट्रपती मुर्मू आपली समपदस्थ माया सांडू हांची भेट घेवन प्रतिनिधी मंडळ पावण्यार उलोवणी करतल्यो. ह्या भेटीच्या दुसऱ्या पावण्यार राष्ट्रपती मुर्मू 21 आनी 22 जुलय मेरेन नॉर्थ मॅसेडोनिया आसतल्यो, जाल्यार निमण्या पावण्यार त्यो 23 ते 25 जुलय मेरेन रोमानियाक भेट दितल्यो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी आयज नवी दिल्लींत झांझीबाराचे अध्यक्ष डॉ हुसेन अली एम विनी हांची भेट घेवन भारत टांझानिया संबंधांचो नियाळ घेतलो आनी सहकार्याच्या नव्या संधींचेर चर्चा केली. उपराष्ट्रपतींच्या उलोवण्यावेल्यान डॉ एम विनी 4 दिसांच्या अधिकृत भारत दौऱ्यार आसात. विदेश मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण भारत आनी टांझानिया हांचे मदले द्विपक्षीय सहकार्य अधिक घटमूट करपाक आनी परस्पर हिताच्या मळार भागीदारीक नवी चालना दिवपाक ही भेट म्हत्वाची थारतली. गोयच्यो ताळगांवच्यो आमदार आनी आदल्यो मंत्री जेनिफर मॉन्सेरात हांकां दुयेंसाक लागून आयतारा मरण आयले. तांचे फाटल्यान येणावळ खात्याचे मंत्री बाबूश मॉन्सेरात, पूत पणजेचे महापौर रोहित मॉन्सेरात अशें कुटुंब आसा. तांच्या मरणाचेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नायक, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, हेर मंत्री, आमदार आनी मानेस्तांनी दुख्ख परगटायला. तांचे कुडीचेर फाल्यां सोमारा सांजे 4:30 वरांचेर पणजेच्या सांतिनेज मतसणभुयेंत निमणे संस्कार जातले. गोयच्या भारतीय तंत्रगिन्यान संस्था आयआयटीचो 7वो दिक्षांत

सुवाळो आयज फोण्या जालो. हेवेळार सुमार 188 विद्यार्थ्यांक बीटॅक, एमटॅक आनी पीएचडी पदव्यो प्रदान केल्यो, तशेंच उत्कृश्ट विद्यार्थ्यांक पदकां भेटयली. भारत सरकाराचे प्रधान विज्ञानीक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद हे ही कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. आनी खेळांत आयज न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमाचेर फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या फायनलीत अर्जेंटिना आनी स्पेन हांचे मदी खेळ जातलो. भारतीय वेळाप्रमाण राती 12:30 वरांचेर खेळ सुरू जातलो. दोन फावटी ऑलिंपिक पदक जिखपी खेळगडी पीव्ही सिंधू हांणी आयज पयले खेपे जपान ओपन खिताब जिखलो. हे खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पीव्ही सिंधू हांकां परबी भेटयल्या. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

अगवनू आकाशवाणी पणजी केंद्राच्या महदय चॅनलावेल्यान आम्ही उलयतात. 11:36 आणि 25 सेकंद जातात. सुरुवात करूया कातारांच्या कार्यावळीत. एंथनी हंसो सुरवेचो आवाज.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय.

0: गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
1: सांगता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
2: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचो यत्न करूंक जाय.
1: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
0: कलात्मक गोय
3: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
0: कलात्मक गोय.
4: ऐकुबेनो आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आम्ही उलयतात. 7:45 जातात. कातारांच्या कार्यावळीत मुखार वयताना ऐकुयात ओलाव हांचो आवाज.

0: ऐकुपेनू लोर्ना हांणी गायिल्ले कलांगूट हे कातार निखतेच आमी आयकलेत.
1: वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

0: प्लास्टिकचा वापर बंद करूया.
1: घरातल्या बाहेर सरताना पर्सीन, बॅगान, स्कूटरीन वा गाडीन कपड्याची पिशवी दौरूया.
0: आमची भूंय प्लास्टिक मुक्त करूया.
1: चला तर प्लास्टिक पयस दवरपाचो संकल्प करूया, वावराक लागूया.
0: स्वच्छता ही सेवा.
2: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
3: विष्णू माय जग, विष्णू माय,
4: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

श्रोते हो नमस्कार. 233° एक मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्सवरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधई वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. 7:02 आणि 25 सेकंद होत आहेत. नाट्यगीतांच्या कार्यक्रमास आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवात सुंदर अशा नाट्यगीत

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून।
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या महादई वाहिनीवरून।
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम।

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.
3: श्रोते हो, 7:13:50 होत आहेत. नाट्यगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात बकुळ पंडित या

0: आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी नाट्यगीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. ऐकूयात कोकणीतून प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: अभियंतो हो समाजाचो महत्वाचो घटक आणि समाजान तांच्या योगदानाची दखल घेवपाची गरज आसा अशें मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायले. आयआयटीन देशाच्या उदरगतीत महत्वाचे योगदान दिला आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आसात अशें प्राध्यापक अजय कुमार सूद हांणी म्हणला. फाल्यां सावन सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका आपोवन दोनूय सभाघरांचे कामकाज सुरळीत चलपा खातीर सगळ्या पक्षांनी सहकार्य करचे अशें आवाहन केलां. ताळगांवच्यो आमदार आणि आदल्यो मंत्री जेनिफर मोन्सेरात ह्यो आयज संसाराक अंतरल्यो. तांच्या मरणाचेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दुख्ख उक्तायला. गोय सरकारान आयज आणि फाल्यां दोन दिसांचो शासकीय दुखवटो जाहीर केला. आता पुराय खबरो. समाजाच्या उभारणीत अभियंत्यांचे खूप व्हड योगदान आसा. देशाभितर शिप बिल्डींग हो मुखेल उद्देग आसा. गोय हे भारत देशातले सगळ्यात ल्हान राज्य असून लेगीत पुराय देशात जहाज बांदणीत सगळ्यात मुखार गोय आसा आणि गोयकारां खातीर ही एक अभिमानाची गजाल जावन आसा. अभियंतो हो समाजाचो एक महत्वाचो घटक आणि समाजान तांच्या योगदानाची दखल घेवपाची गरज आसा अशें मत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायले. आयज साखळे रवींद्र भवनात आयोजित केल्ल्या इंजिनियर्स मेळाव्यात मुखेल सोयरे म्हूण ते उलयताले. ह्या वेळार तांच्या सांगातान रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, विंगड विंगड संचालनालयाचे संचालक आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. राज्यात जे प्रकल्प उबे जातात त्या प्रकल्प उभारणीत अभियंतो महत्वाचो घटक आसा. राज्याच्या सर्वांगीण उदरगतीत अभियंत्याचे खूप व्हड योगदान आसा अशें मत तांणी उक्तायले. आयआयटीन देशाच्या उदरगतीत महत्वाचे योगदान दिला आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आसात अशें प्राध्यापक अजय कुमार सूद हांणी म्हणला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या गोंय फाट्यान आयज फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात आपलो सातवो दिक्षांत सुवाळो आयोजित केल्लो. ह्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हूण भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूत, पर्सिस्टंट सिस्टीमचे वेवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे खासा निमंत्रित म्हूण हाजीर आशिल्ले. फुडें उलयतना डॉ सूत हांणी सांगले, भारत देश तंत्रज्ञान आनी उर्जा मळार विकास आनी उदरगत करीत आसा. आयआयटी गोंयचो प्रभाव ह्या विकासात म्हत्वाचो थारतलो. देशामुखार उर्जा सुरक्षा एक मुखेल आव्हान आसा. देशात कृत्रीम बुद्धिमत्तेचो व्हड प्रमाणात विकास जायत आसा आणि येणाऱ्या काळात भारत एक उत्पादन केंद्रीत राष्ट्र जातले. गोय सरकारान आयआयटी कॅम्पसा खातीर वेगळी सुवात दिवपाचे घोषित केल्ल्यान तांणी खोस उक्तायली. खास निमंत्रित आनंद देशपांडे हांणी आपल्या उलोवपात तंत्रज्ञान नेटान वाडटा आणि नोकऱ्यांची संकल्पना बदलता. आता नोकरी मेळोवपाच्या परस नोकऱ्यो निर्माण करपी जावप हाचेर लक्ष दिवपाची गरज आसा. स्टार्टअपातल्यान नोकरी घेवचे परस नोकरी दिवपी जावचे अशें आवाहन तांणी आयआयटी अभियंत्यांक केले. ह्या खातीर सपन आनी आकांक्षा म्हत्वाची. सतत शिकप, सांघिक कामात व्हडले यश मेळटा. नैतिक मूल्यावरवी आपले चारित्र्य आनी प्रामाणीकपण जतन करात आनी खंबीरपणान आडमेळीचेर मात करात अशें तांणी सांगले. ह्या वेळार बीटेक, एमटेक आणि पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण केल्ल्या 188 पदवीधर विद्यार्थ्यांक पदवी देऊन सन्मानित केले. तशेंच शैक्षणीक उत्कृश्टताये खातीर पदकांचे वितरण झाले. उपरांत आयआयटी गोंयचे संचालक प्राध्यापक धीरेंद्र एस कट्टी हांणी वार्षिक अहवाल सादर केलो. आयआयटी गोंयच्या राज्यपाल मंडळाचे अध्यक्ष आदिल जैनुलभाई हांणी ह्या कार्यावळीचे अध्यक्षपद सांबाळले. तंत्रज्ञानाच्या मळार आयआयटीन महत्वाची कामगिरी केल्या आणि भारताच्या जीडीपीक उचेल्या पांवड्यार व्हरपाक आयआयटी अभियंत्याचो व्हड वांटो आसा अशें तांणी आपल्या उलोवपात सांगले. तशेंच आयआयटी गोंयातल्यान पदवी मेळिल्ल्या दरेका विद्यार्थ्यान भारताच्या उदरगती

0: सुरळीत चलपा खातीर सगळ्या पक्षांनी सहकार्य करचे अशें आवाहन केलां. ताळगांवच्यो आमदार आनी आदल्यो मंत्री जेनिफर मोन्सेरात ह्यो आयज संवसाराक अंतरल्यो. तांच्या मरणाचेर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दुख्ख उक्तायलां. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: इश्टानो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान आम्ही उलयतात. 7:31 आणि 10 सेकंद जातात. सुरुवात करूया चावडेर हे कार्यावळीक. आणि आयज चावडेर हे कार्यावळीत आमकां भजन ऐकपाक मेळटलें आणि सादर करपी आसात स्वरदीप कल्चरल असोसिएशन आमोणा.
1: नमस्कार आयकुप्यानो, आयज चावडेर कार्यावळींत आयकुया भजन. सादर करपी पंगड स्वरदीप कल्चरल असोसिएशन आमोणा. हातूंत भाग घेवपी कलाकार, गायन करपी तनया दिनकर घाडी, साक्षी सचिन आपटे आनी दिशा दिनकर घाडी. साथी कलाकार अनामिका सतीश नायक, तन्वी विनायक सावंत, राही राजेश नायक, अर्पिता प्रवीण प्रभू उजगांवकार, संवादिनी संगती दिनकर मधुकर घाडी आनी तबला साथीदार दीपराज दिनकर घाडी.

आयज चावडेरकारावळींत हें आशिल्लें भजन. हातूंत भाग घेवपी कलाकार गायन करपी तनया दिनकर घाडी, साक्षी सचिन आपटे आनी दिशा दिनकर घाडी. साथी कलाकार अनामिका सतीश नायक, तन्वी विनायक सावंत, राही राजेश नायक, अर्पिता प्रवीण प्रभू उजगांवकार. संवादिनी संगती दिनकर मधुकर घाडी आनी तबला साथीदार दीपराज दिनकर घाडी. ही कार्यावळ सादर करपी पंगड आशिल्लो स्वरदीप कल्चरल असोसिएशन आमोणा. नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

आयकुबेनो आकाशवाणी पणजी केंद्राच्या महदयचे नलावयल्यान आम्ही उलयतात. 8:01:45 जातात. जाणून घेऊया आयच्या उरिल्ल्या वेळाक महदय वाहिनीचेर वितरित जावपी कार्यावळींची रुपरेषा. इश्टानो बरोबर 8:05 मराठीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करतात. ताचे उपरांत गीत गजल ही कार्यावळ 8:15 आसतली. 8:45 समाचार संध्या हिंदीतल्यान खबरो. 9:00 न्यूज एट 9 इंग्लिशीतल्यान खबरो. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 इश्यूज बिफोर पार्लमेंट. 10:11 संगीताचेर खाशेली कार्यावळ. 11:00 हिंदीतल्यान खबरो आणि 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावयल्यान सहक्षेपीत करून राती 11:12 महदय वाहिनीचे प्रसारण सोपतले.

0: तेजपरी 105.4 मेगाहर्ट्झ सांगचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो चॅनलाचेर वितरित जावपी कार्यावळींची रुपरेषा सध्याक तुमकां प्रकाश बाबा सांगतान. हॅलो गोयकारा, ही कार्यावळ आयकुपाक मेळटली ताचे उपरांत 9 वरांचेर इंग्लिशींतल्यान खबरो न्यूज एट 9 वरांचेर. 9:15 पाश्चात्य संगीताचेर आदारीत वेगवेगळ्यो कार्यावळी सुरू जातल्यो, जातूंत भितर सुरवेक संडे ऑन दी रॉक्स ही कार्यावळ आसतली. 10 वरांचेर हिंदीतल्यान खबरो, 10:05 पाश्चात्य संगीताचेर आदारीत फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ. 11:05 इंग्लिशींतल्यान खबरो दिल्ली केंद्रा वयल्यान सहक्षेपीत करून, 11:10 पाश्चात्य संगीताचेर आदारीत सॉफ्ट रॉक. 12:00 इंग्लीश हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रा वयल्यान आनी ताचे उपरांत 12:06 एफ एम रेनबो वाहिनीचें प्रसारण सोंपतले. तर आयकुपेनू ही आशिल्ली एफ एम रेनबो वाहिनीचेर वितरीत जावपी कार्यावळींची रुपरेषा.
1: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी.
2: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून.
1: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 2:33 अर्थात 1287 kHz आकाशवाणी पणजीच्या महादेवी वाहिनीवरून.
2: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम. तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी

कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर, तिन्ही सांजा।

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026च्या जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र एक खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांना शिवसेना पक्ष प्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यानं सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेनं चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मालदोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मालदोवा इथं पोहोचतील. मुर्मू मालदोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सीसीपीए अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या तक्रारींवरून सरसकट सेवा शुल्क आकारणाऱ्या 39 उपहारगृहांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. सीसीपीएनं ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या उपहारगृहांना दंड ठोठावला असून सेवा शुल्काची सरसकट आकारणी ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. उपहारगृहांमध्ये सेवा शुल्क ऐच्छिक असून ते पूर्णपणे ग्राहकांच्या मर्जीवर अवलंबून आहे. ग्राहकांनी या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1915 तक्रार नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरू झाला असून जुलै महिन्यात आतापर्यंत 11,897 रुपयांची गुंतवणूक झाल्याचं याबाबतच्या ताज्या आकडेवारीत म्हटलंय. जागतिक सेमीकंडक्टर उद्योगातल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा काही भाग उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळवला. मात्र गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 3,260 कोटी रुपये काढून घेतल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिलाय. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी आपल्या याचिकेत केला होता. वांगचुक यांनी प्रकृती खालावलेली असतानाही स्वतःहून रुग्णालयात दाखल व्हायला नकार दिला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलंय. डॉ वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घ्यायला संमती दिली आहे. त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक यांचे वैद्यकीय

अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै 2026 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक पटकावलं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या पदकांच्या लयलुटीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026च्या जेतेपदासाठी आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरु होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची आणि त्यानंतर डकेत आणि रूट यांनी दुसऱ्या गड्यासाठी 101 धावांची भागीदारी केली. जेकब यानं 91 तर डकेत यानं 141 धावा केल्या. रूट यानं नाबाद 74 तर बटल यानं अवघ्या 13 चेंडूत नाबाद 41 धावा करत संघाला निर्धारित 50 षटकात 3 बाद 387 धावांपर्यंत पोहोचवलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 3 षटकात बिनबाद 9 धावा झाल्या होत्या. हा या मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला असल्यानं मालिका विजयासाठी हा निर्णायक सामना आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीव्ही सिंधूचं अभिनंदन केलंय. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिचा हा पराक्रम देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मध्य प्रदेशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या उद्देशानं आज तिथल्या राज्य मंत्रिमंडळानं संबंधित विधेयकाचा मसुदा मंजूर केला. विधानसभेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाईल. या कायद्यानुसार बहुपत्नीत्व, निकाह हलाला आणि त्रिवार तलाक पद्धतीवर बंदी येईल. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना या नात्याचं प्रमाणपत्र निबंधकांकडे सादर करावं लागेल. या आणि इतर बाबींचं उल्लंघन झालं तर शिक्षेची तरतूद विधेयकात केली आहे. मात्र गोंड, कोरकू, बैगा, सहरिया आणि भारिया अशा आदिवासी जमातींना हा कायदा लागू असणार नाही. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनानं मरण पावलेल्यांची संख्या 11 पोहोचली तर 7 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित कुटुंबांना तातडीनं मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे देखील आपला दिल्ली दौरा अर्धवट सोडून दुपारी जम्मूमध्ये परतले. गयाना पोमेरून नदीपाशी एक प्रवासी बोट उलटली. बोटीवर 116 प्रवासी होते, त्यातल्या 53 जणांना वाचवलं असल्याचं गयानाचे प्रधानमंत्री मार्क फिलिप्स यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार.

आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्ण पदकं आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम।

0: ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हणजेच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजेच भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

0: अरे खोय वता इतले ताकतिके
1: आणि खोय बाजारात
0: बाजारात आणि पोती खोय तर
1: पोती पोती ते दितात मगो फुकट
0: पहिले ही सवय तुमची ही सवय सामकी चुकीची असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या
1: मागीर
0: बाजारात वतना घरा कडल्यान कपड्याची पोती वरची म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना
1: कळ कळ कपड्याची पोती
0: से नो टू प्लास्टिक

अकबरनं गीत गझल ही आकार यावेळीचा आस्वाद घेतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवर 8:40 आणि 55 सेकंद जातात. कार्यावळ सुपैता सलाने माणेकडे गुलशन कुमार यांचा आवाज.

ऐकू बेनू 8:44 आणि 20 सेकंद जातात. काय खिणा भितर ऐकूंक रवात दिल्ली केंद्रा वयल्यान सहक्षेपीत केल्ल्यो विविध अश्यो खबरांच्यो कार्यावळी. जातूं भितर सुरवातेक समाचार संध्या 8:45 मिनटांचेर.